भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 60वा, दशक 5वे, समास 3रा, शिष्याची लक्षणे। जय जय रघुवीर समारथा। मागच्या समासामध्ये सद्गुरूची लक्षणे वर्णन केली, आता शिष्यांची ओळख करून देतो, ती सावधपणे ऐका। सद्गुरू नसताना सच्शिष्य नसेल तर तो निश्चितपणे वाया जातो, आणि शिष्य चांगला नसेल तर सद्गुरूला विनाकारण क्षीण होतो। उत्तम शुद्ध भूमी शोधली, तिथे कीड लागलेले बीज पेरले, किंवा चांगलं बीज आणलं परंतु ते दगडावर टाकलं तर काय होईल? चांगला शिष्य आहे पण गुरु मात्र मंत्रतंत्र सांगतो, त्यामुळे इह आणि परलोक कोणताच लाभ होणार नाही। गुरु पूर्ण कृपा करतो, मात्र शिष्य अनधिकारी असेल तर भाग्यवान पुरुषाचा पुत्र भिकारी असावा तशी अवस्था असते। एकापेक्षा एक असे निरर्थक असते, त्यामुळे परलोकीचे सार्थक होत नाही। म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य असेल तर ते दोघे एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात, त्यामध्ये जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत। चांगली भूमी आणि उत्तम धान्य असेल तर पाऊस नसेल तर ते उगवत नाही, त्याप्रमाणे अध्यात्मनिरूपण व्यर्थ जाते। शेत पेरले आणि उगवले पण त्याची निगा राखली नाही तर ते वाया जाते, तसं साधना केली नाही तर साधकाचे होते। पीक हाती येईपर्यंत प्रयत्न करावे लागतात, पीक आल्यावर देखील शांत बसता येत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरीही साधन केलं पाहिजे। एक वेळ उदंड जेवण केलं तरी दुसऱ्या वेळी लागतंच, त्याप्रमाणे साधन, अभ्यास, सद्गुरू, सत्कर्म, सद्वासना यांच्यामुळे संसार पार होतो। चांगली उपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्यनियमाने निरंतरपणे हे सगळं करायला हवं। असं सगळं

वर्णन आपण केले, आता सच्चिष्याची ओळख पटवून घेऊया. सद्गुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास आणि अनन्य भावाने सद्गुरूला शरण जातो तो सच्चिष्य होय. शिष्य निर्मळ हवा, शिष्य विचारशील पाहिजे, शिष्य आचारशील पाहिजे, शिष्य विरक्त पाहिजे. शिष्य चुकीबद्दल माफी मागणारा हवा, शिष्य निष्ठावंत पाहिजे, शिष्य आचारशील पाहिजे, शिष्य सर्व प्रकारे विनयशील पाहिजे. शिष्य परमदक्ष पाहिजे, शिष्याने लक्ष दिले पाहिजे, शिष्य धैर्यवान पाहिजे, शिष्य उदार पाहिजे, शिष्य अत्यंत तत्पर पाहिजे. परमार्थाविषयी शिष्य तत्पर हवा, शिष्य परोपकारी हवा, अर्थामध्ये प्रवेश करणारा हवा, शिष्य परमशुद्ध हवा, शिष्य परमसावध हवा, शिष्य उत्तम गुणांचा हवा, शिष्य प्रज्ञावंत हवा, शिष्य प्रेमळ हवा, शिष्य मर्यादा पाळणारा हवा, शिष्य नीतिवंत हवा, शिष्य युक्तिवंत हवा, शिष्य बुद्धिवंत हवा, शिष्य चांगला वाईट विचार करणारा हवा, शिष्य धारिष्ट्यवान हवा, दृढ व्रत करणारा हवा, शिष्य उत्तम कुळीचा पुण्यशील हवा, शिष्य सात्विक असावा, शिष्य भजन करणारा असावा, शिष्य साधक असावा, शिष्य विश्वासू असावा, शिष्य शारीरिक कष्ट करणारा असावा, शिष्य परमार्थ वाढवणारा असावा. अशी शिष्यांची काही लक्षणे असून शिष्यांची अधिक लक्षणे पुढील भागात ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेताना मनात एक फक्त परमेश्वरच पाहिजे. खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमानं हाक मारताच येत नाही आपल्याला, आणि मग ती त्याला ऐकू कशी जाणार. सहवासानं प्रेम वाढतं. अहो, 4 तास आघाडीचा प्रवास केला तर त्या सहवासातसुद्धा शेजारी बसलेल्या माणसाबद्दल प्रेम उत्पन्न होतं. तर नामस्मरणानं प्रेम का नाही उत्पन्न होणार? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं. बायको मुलांच्या प्रेमाकरता आपण केवढा त्याग करतो, मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे. दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये, आणि तेच खरं नामस्मरण आहे. विकार हे काही मुळात टाकाऊ नाही आहेत, ते भगवंतानंच दिलेले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे, मात्र विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे हे मिसळलेले आहेत, आणि ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहणार, जे त्याला निवडावं लागणार नाही. शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपं आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे घ्यायला सोपं असलेलं भगवंताचं नाव आपण घेत गेल्यामुळं विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून

काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणानं भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचं सांगणं एकच आहे, ते असं आहे की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्यानं तुला सत्याचं ज्ञान होईल. भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं विस्मरण होता कामा नये. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा काही नेम नाही. कुणी पूजा करून ठेवेल, कुणी भजन करून ठेवेल, कुणी नामस्मरण करून ठेवेल, कुणी मानसपूजा करून ते ठेवेल, तर कुणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवेल. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. अखंड मुखी राम नाम आत असावे अनुसंधान, हात सगळा परमार्थ जाण. जानके जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अंतरंग. श्रोते हो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय आणि आपण सगळे आनंदी आहोत. सगळीकडे वातावरण सुद्धा खूप प्रसन्न आणि छान आहे, आणि मुख्य म्हणजे गणरायाचं आगमन हा विचारच खूप आल्हाददायी, खूप प्रसन्न करणारा आणि खूप उत्साह वाढवणारा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रत्येकाच्याच घरात आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. आणि पुढचे जे काही 1.5 दिवस असतील, 7 दिवस असतील किंवा 11 दिवस असतील अनंत चतुर्दशीपर्यंतचे, ते आपले छान जाणार आहे, यात काही शंका नाही. आणि दरवर्षी आपण गणपती बाप्पाचं आगमन इतकं एन्जॉय करत असतो, वेगवेगळ्या आरत्या म्हणणं, प्रसाद घेणं, गणपती बघायला जाणं, ते देखावे बघणं, त्याच्या आधीची सगळी तयारी, संपूर्ण महिना अतिशय उल्हासदायी असतो. आणि अनेक वर्षापासून आपण हे सगळं एन्जॉय करत आहोत, यापुढेही करणारच आहोत. तर ह्याच विषयी मला वाटणाऱ्या काही भावना मी एका लेखाच्या माध्यमातून मांडल्या होत्या, जो लेख मागच्या वर्षी ई पेपर मध्ये प्रसिद्ध झाला होता. तर त्याच लेखाचं अभिवाचन मी आत्ता करणार आहे. लेखाचं नाव आहे गणपती बाप्पा मोरया. परवा बाजारातून फिरताना काही गाणी कानावर पडली, अर्थातच ती ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातली होती. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली ती बाप्पाच्या आगमनाची. काही गाणी, काही गायक यांचा आपल्या सण उत्सवात इतका मोठा वाटा आहे की त्यांचे सूर कानावर पडल्याशिवाय तो सण साजराच होऊ शकत नाही. त्यात शिंदे घराणं आणि गणेशोत्सव हे समीकरण तर फार पूर्वापार चालत आलेलं आहे. आपल्या किमान 3 पिढ्या तरी यातून गेल्या असाव्यात. माझ्या आजोबांनी आणि बाबांनी तर ही गायक मंडळी प्रत्यक्ष पाहिली आहेत. पार्वतीच्या बाळा, तुझं सुख करता, तुझं दुःख हरता सारखी गाणी ऐकू आली की बाबांच्या मुंबईतील आठवणी जाग्या होतात. पूर्वी चाळीत लाईट नव्हते, मग रस्त्यावरील खांबावरून लाईन जोडायची. त्यासाठी आधी रस्ते स्वच्छ करायचे, ठिकठिकाणी खांब टाकून ती लाईन घरापर्यंत घ्यायची. मग पुढचे 10 दिवस घरात लखलखाट असायचा. आमच्या मालाडच्या चाळीत आमचा एकच गणपती, त्यामुळे सगळ्यांच्याच घरची माणसं आमच्या घरी यायची. मग एकत्र मिळून घराची साफसफाई करायची, घराला रंग द्यायचा, आणि मुख्य आकर्षण असायचं ते गणपतीच्या डेकोरेशनचं. चुलीवर सतत चहाचं पातीलं उकळत असायचं आणि 5 सुपारीचा डबा कायम भरलेला असायचा. आमच्या घरची मंडळी सगळी कोकणातली, त्यामुळे चहा आणि 5 सुपारी याशिवाय कोणाचं पानही हलत नाही. डेकोरेशनचं मात्र आमच्याकडे फार मोठं प्रस्त. आधी चिनी मातीची खेळणी, मातीची फळं मांडून सजावट करत, नंतर पतंगाच्या पेपरची कागदी फुलं बनवून त्याला वेगवेगळे आकार देऊन त्यापासून महाल बनवला जायचा. कागदी प्रसादाचे द्रोण चिटकवून त्याचं मंदिर करायचं. 3D मधला श्रीचा आकार, अष्टविनायक, पालखी, सिंहासन, काचेचे तुकडे चिटकवून केलेला महाल, असे दरवर्षी वेगवेगळे देखावे बनवले जायचे. कितीही लवकर सुरुवात केली तरी आदल्या दिवशी फुल नाईट मारायची हे ठरलेलं असायचं. आमचा गणपती दरवर्षी कुंटेंच्याच कारखान्यातून आणला जायचा आणि मूर्ती पण ठरलेली असायची. वाजत गाजत बाप्पाला घेऊन घरी येताना मजा यायची. बाप्पाच्या आगमनाच्या आधी सगळं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गाव देवीच्या, जागेवाल्याच्या, राखणदाराच्या नावाने नारळ फोडलं जातं. देवाच्या मागे आरसा ठेवतात, तो आरसा बाबांच्या मित्राच्या म्हणजे मायकलच्या घरून आणायचा. आरतीसाठी ढोलकी आणि टाळ आणायला मी काकांबरोबर कायम भंडारवाड्यात जायचे. किमान 2 तास तरी आरती चालायची. गजर म्हणताना चढाओढ चालायची. 10 दिवस रोज अनेक लोक दर्शनाला यायचे. त्यांना प्रसाद म्हणून साखर फुटाणे, चिवडा, लाडूची डिश असायची. ते काम महिला मंडळाचं असायचं. पहिल्या दिवशी उकडीचे मोदक आणि रोज एक गोडाचा पदार्थ. बाकी मग कोकणातील पद्धतीची गोडी डाळ, भात, पडवळाची भाजी, ओल्या नारळाच्या करंजा, त्याला कोकणामध्ये शेंगा असं म्हटलं जातं. गौरीला माठाची भाजी, तांदुळाची भाकरी असा नैवेद्य असतो. गौर येते त्या दिवशी वौसा पूजायची सुद्धा पद्धत आहे. घरातील सुवासिनी सुपात एक प्रकारे पूजा मांडतात. त्यात कारल्याची, काकडीची पानं रचली जातात, विडे ठेवतात, त्यावर सुपारी, पैसा, नवीन पिकलेल्या भाज्यांचे काप करून ठेवतात. त्यात भेंडी, डांगर, कारले, काकडी, पडवळ अशा भाज्यांचा समावेश असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा वौसा पूजला जातो. घरातील कोणी महिला सवाष्ण गेली असेल तर तिच्या नावचा सुद्धा वौसा भरतात. नवीन लग्न झालेल्या मुलीला पहिल्या वर्षी 5 सुप पूजायची असतात, पण जर गौर पूर्वा नक्षत्रावर बसली तरच.
तो वौसा घेऊन घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडतात. अजूनही ही प्रथा मुंबईमध्ये बघायला मिळते. आजही त्या दिवशी लोकल ट्रेनचे डबे वौसा घेऊन जाणाऱ्या महिलांनी फुललेले असतात. गौरी जेवतात, त्या दिवशी रात्री जागरण करतात, फुगड्या खेळतात, गाणी म्हणतात. आमच्या घरी सुद्धा ही प्रथा पाळली जाते. लहानपणी आम्हाला फोटो काढून घेण्याचं फार आकर्षण असायचं. आमचे ठरलेले फोटोग्राफर काका घरी येऊन आमचे फॅमिली फोटो काढायचे. काय लगबग असायची त्या दिवशी सगळ्यांची. कपडे, दागिने, कोणी काय घालायचं, कुठे आणि कसं उभं राहायचं, यात एक संध्याकाळ हमखास जायची. एकत्र कुटुंब असल्याने प्रत्येकाच्या परिचयाचे अनेक लोक दर्शनाला यायचे. देवासमोर ठेवलेली फळं आणि मिठाईचा आम्ही लहान मुलं फडशा पाडायचो. आणि रोज रात्री आमचा हट्ट असायचा तो म्हणजे गणपती बघायला घेऊन चला. मोठमोठी मंडळं वेगवेगळ्या विषयावर चलचित्र ठेवायचे. त्यात नटराज मार्केटचा राजा, चिंचोलीचा राजा असं करत करत जोगेश्वरी पर्यंत जायचो. 10 दिवस कसे निघून जायचे समजायचं नाही. विसर्जनाच्या आधी आरती म्हणायची, निरोप गीत म्हणून त्याला गारहाण घालायचं. मग भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर ये असं सांगायचं. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. धन्यवाद. श्रोते, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि ऐकायला विसरू नका अंतरंग. गणपती.

0: नमस्कार
1: श्रोते हो, कृष्णभूषण महाशब्दे आर्बिट्रेटर म्हणजे लवाद आहेत, त्यांच्याशी आपण लवाद या विषयावरती आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्याच्याविषयी आपण गप्पा मारतो आहोत. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
0: नमस्कार
1: सर. आपण चर्चा करत होतो सलोखा
0: होय
1: या बाबत.
0: बरोबर.
1: आता सलोखा या पद्धतीची व्याप्ती किती आहे हो?
0: व्याप्ती याची बघायचं जर का झालं तर व्याप्ती म्हणजे शेवटी त्याचा स्कोप ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, कारण बऱ्याच वेळेला मराठी शब्द वापरले की जनरली लोकांना समजत नाही. तर त्याचं ऍप्लिकेशन आणि स्कोप काय आहे ते आपण जर का बघायचं झालं तर याचा पहिला फायदा असा आहे की त्याला इंडियन एव्हिडेन्स ऍक्ट आणि कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर यांचं बंधन नाही. हा सगळ्यात मोठा याचा फायदा आहे. आणि याची व्याप्ती जर का बघायची झाली तर अमर्याद आहे, कारण याच्यामध्ये कसं होतं की जेव्हा दोन्ही पक्ष या माध्यमातून आपला वादविवाद सोडवायचा ठरवतात त्यावेळेस त्याची जी प्रोसिडिंग्स किंवा प्रक्रिया जी सुरू करतात त्यावेळेस ते हे याचं निमंत्रण ते त्या मध्यस्थाला जो असतो किंवा कन्सिलेटर असतो त्याला देतात, आणि तो जो दुसऱ्या पक्षांनी जर का ते लेखी निमंत्रण स्वीकारलं तरच कन्सिलेशनचं प्रोसिडिंग सुरू होऊ शकतं. ही याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर का एखाद्या पक्षाने ठरवलं किंवा मला कन्सिलेशनच्या माध्यमातूनच हा दावा सोडवायचा आहे, पण जी विरुद्ध पक्ष असतो किंवा विरुद्ध पार्टी असती तिची इच्छा नसेल, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की कोर्टाचा फायदा जनरली लोक अशा पद्धतीसाठी घेतात की तिथे दिरंगाई म्हणजे नैसर्गिकरित्याच होते आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना मिळतो. म्हणून मग ते आणि या कॉन्सुलेशनमध्ये तुमचा निर्णय लगेच मिळतो तर ते दुसऱ्या पक्षाला कदाचित अडचणीचं ठरू शकतं. त्याच्यामुळे जर का त्यांनी ते मान्य नाही केलं तर मात्र हे कॉन्सुलेशनची आपल्याला म्हणजे ती प्रक्रिया राबवता येत नाही. हा त्यातला एक दोष म्हणा किंवा त्यातले त्रुटी आहे.
1: सर, कन्सिलिएटर कोणाला म्हणतात आणि ते किती लोक असू शकतात?
0: कन्सिलिएटर म्हणजे जो मध्यस्थ जो असतो किंवा जो समेट घडवून आणणारा जो तिरहित मध्यस्थ असतो त्याला कन्सिलिएटर असं म्हणतात.
1: सलोखा जो घडवतो,
0: सलोखा जो घडून आणतो त्याला कन्सिलिएटर असं म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे तो एकच असलेला बरा असतो, पण काही वेळा जसं मी आता मागे सांगितलं की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की हा कन्सिलेटर कदाचित आपल्या विरोधात निकाल देईल, म्हणून मग ते त्यांच्या विश्वासातल्या एखाद्या कन्सिलेटरची नाव सुचवतात, त्याची निवडणूक करण्याचा प्रयत्न करतात. मग त्या केसमध्ये दोन किंवा तीन असे म्हणजे दोनापेक्षा जास्तही कन्सिलेटर नेमले जाऊ शकतात.
1: पण याची नेमणूक कशा प्रकारे होते?
0: याची नेमणूक तो त्याच्यातला जो पक्षकार असतो तो स्वतःच त्याची नेमणूक करतो. आणि म्हणजे जसं मी आता सांगितलं की जर का ते नाव समजा एखाद्या क्ष व्यक्तीचं नाव असेल तर ते नाव जर का दोन्ही पक्षांना मान्य असेल तर तो एकटाच माणूस हा सलोखाच्या साठी कन्सिलेटर म्हणून काम करतो. पण जर का दोघांनी आपापली वेगवेगळी नावं दिली तर मात्र मग ते दोन्ही कन्सिलेटर एकत्र येतात आणि तिसऱ्या कन्सिलेटरची नेमणूक करतात. म्हणजे तिघा कन्सिलेटरचं ते पॅनल तयार होतं आणि मग ते एकंदरीत त्या पद्धतीने दावा सोडवण्याचा प्रयत्न करतात.
1: पण
0: काही वेळा असं होऊ शकतं की त्या केसमध्ये कुठल्याच नावावरती एकमत होऊ शकत नाही, मग त्या केसमध्ये तेवढ्यापुरतंच न्यायालयाची मदत घेऊन न्यायालय फक्त कन्सिलेटरची नेमणूक करतात.
1: या कन्सिलेटरची काही पात्रता पण ठरवली जाते का?
0: हो, कन्सिलेटरची पात्रता अशी असते की ज्या म्हणजे वादाचा जो विषय असतो त्या विषयातला तो तज्ज्ञ आणि निष्णात अधिकारी व्यक्ती असणं अतिशय गरजेचं असतं. तो त्यातला अनुभवी माणूस पाहिजे आणि त्याला कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्ण ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या कन्सिलेटरमधली दुसरा भाग असा आहे की जर का जर त्याला एक कार्यमर्यादा आहे की जर का पहिल्या पक्षाने दुसऱ्या पक्षाला लेखी निमंत्रण दिलं कन्सिलेशनचं आणि त्यांनी जर का दुसऱ्या पक्षाने 30 दिवसात त्याचं उत्तर नाही दिलं तर असं समजलं जातं की याला कन्सिलेटरच्या पद्धतीची त्याला म्हणजे गरज वाटत नाही आहे आणि मग ती प्रक्रिया रद्द केली जाते.
1: पण मग आत्ता आपण जसं सांगितलं की एकापेक्षा जास्त 2-3 कन्सिलेटर असू शकतात, मग निर्णयाच्या वेळेस
0: जसं मी आपल्याला सांगितलं की पहिल्या पक्षकारांनी या कन्सिलेटरचं कन्सिलेशनच्या पद्धतीने सलोखा किंवा समेट घडवण्याचं निमंत्रण दुसऱ्या पक्षात दिलं आणि 30 दिवसांमध्ये जर का दुसऱ्या पक्षाने त्याचं ते निमंत्रण स्वीकारलं तर मग त्या प्रक्रियेला किंवा कार्यवाहीला सुरुवात होऊ शकते. आणि सुरुवात केल्यानंतर तो सलोखा करणारा जो मध्यस्थ असतो तो जसं मी सांगितलं की शक्यतो एकच असायला पाहिजे, पण जर का दोन्ही पक्षांना ते मान्य नसेल तर ते आपापल्या मध्यस्थाची किंवा कन्सिलेटरची नेमणूक करू शकतात. आणि मग नियमानुसार ते दोन कन्सिलेटर किंवा मध्यस्थ असतात ते एकमेकांना भेटतात आणि किंवा एकमेकांशी संपर्क साधतात आणि तिसऱ्या कन्सिलेटरची नेमणूक करतात, कारण शेवटी ते दोन्ही कन्सिलेटर हे माणसंच असतात. काही मुद्द्यांवरती त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात, मग ते तिघांचं जेव्हा मंडळ असेल तर ते लोकशाही पद्धतीने म्हणजे बहुमताने निर्णय घेतला जातो त्या केसमध्ये.
1: या कन्सिलेटरला कुठलं कायदे पण बंधनकारक असतात का?
0: त्याला म्हणजे नॉर्मली जनरली व्यावहारिक तोडगा काढणं हेच त्याचं उद्दिष्ट असतं, पण त्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर याचं मात्र बंधन नसतं की त्याला मुभा असते.
1: अच्छा सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत आर्बिट्रेशन आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या कार्यपद्धतींविषयी. पुन्हा परत आपण पुढच्या भागात भेटणार आहोत.

0: नमस्कार. मंडळी सावित्री अभ्याकसच्या या आपल्या खास मालिकेत सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. अभ्याकस सारख्या विषयाला प्रत्येक मुलासाठी सोपं करून ते गणित शिकवणं ही कला ज्यांनी साधलेली आहे किंवा ही शिक्षण गंगा ज्यांनी प्रत्येकाच्या घरी नेण्याचं ठरवलेलं आहे, अशा सगळ्या सावित्री अशा सगळ्या शिक्षिका या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. आणि त्याच अनुषंगाने या मालिकेच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या भागातल्या शिक्षिकांशी जोडल्या जात असतो, बोलत असतो. त्या कधी प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओत येऊन आपल्याशी गप्पा मारत असतात, तर काही वेळा शक्य नसल्यास टेलिफोनच्या माध्यमातून सुद्धा आपण या संवादाचा त्यांना भाग करून घेत असतो आणि ही मुलाखत टेलिफोनच्या माध्यमातून आपण घेत असतो. आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये बोरीवली इथून जोडल्या गेलेल्या आहेत प्रियंका धनवटे ताई, आणि त्या सुद्धा अभ्याकसचा एक महत्वाचा भाग आहे. जे आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशन अकॅडमीच्या वतीने चाललेली ही जी शिक्षण गंगा आहे, त्या शिक्षण गंगेचा त्या एक अविभाज्य भाग आहेत. तर आता आज आपण आपल्या मालिकेमध्ये बोलणार आहोत प्रियंका धनवटे मॅडम यांच्याशी. प्रियंका ताई, खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद मॅडम.
0: प्रियंका जी, तुम्ही बोरीवलीला आता आहात, पण मूळच्या तुम्ही कुठल्या आहात, म्हणजे माहेर आपलं कुठलं आहे?
1: माझं माहेर आणि सासर दोन्ही ब्राह्मण गाव कोपरगाव तालुक्यामध्ये, जे शिर्डी जवळ आहे.
0: बर, आणि माहेरी आपल्या शिक्षणाची परिस्थिती कशी होती किंवा आपलं शिक्षण कसं झालेलं आहे?
1: माहेरी काय इतकं जास्त कोणी शिकलेलं नव्हतं. माझ्या बहिणीपासून खरी शिक्षणाची सुरुवात झाली. ती पहिली मुलगी होती माझी बहीण, जी कॉलेजला गेली. तिच्यानंतर मी.
0: अरे वा.
1: मी मग नंतर कॉलेजला गेल्यानंतर मी माझं बीएससी तिथे कम्प्लीट केलं. बीएससी ला असतानाच माझं लग्न झालं.
0: बर.
1: मग मी तिथे सासर पण तिथेच होतं माझं ब्राह्मण गाव.
0: अच्छा.
1: मग ते सासरी राहून मी तिथे कॉलेजला जायचे. बीएससी मी तसंच तिथून सासरी राहूनच कम्प्लीट केलं. सासरकडच्यांचाही मला सपोर्ट मिळाला. त्यानंतर मी शिफ्ट झालो मुंबईला. मग मुंबईला आल्यानंतर मग मला ते पुढे शिकण्याची इच्छा होतीच. मग मी कलिना युनिव्हर्सिटी आहे ना, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, तिथे मी एमएससी साठी ऍडमिशन घेतलं आणि तिथे माझं मी एमएससी कम्प्लीट केलं मॅथमॅटिक्स मध्ये. त्यानंतर एक वर्षाचा माझा गॅप गेला. मुलगी झाली तर एक वर्षाचा माझा गॅप गेला. त्यानंतर मुलगी लहान असतानाच मी परत बीएड ला ऍडमिशन घेतलं आणि माझं बीएड कम्प्लीट केलं. त्यानंतर परत मी शिक्षक पात्रता परीक्षा असते ना सेंट्रल गव्हर्नमेंटची, तीही मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय केली.
0: अरे वा.
1: तीही मी क्वालिफाय झाली आणि त्यानंतर मग आपला अभ्यासक्रम स्टार्ट केला.
0: क्या बात है, खूप छान. कोपरगाव सारख्या ठिकाणी राहून तुम्ही खूप उत्तम शिक्षण घेतलं. खरं तर आजकाल शिक्षण गंगा खूप सगळीकडे उत्तमरित्या प्रवाही झालेली आहे, पण तेव्हाच्या काळामध्ये कोपरगाव म्हणा किंवा शिर्डी म्हणा हा थोडासा जरा ग्रामीण भागच अजूनही पडतो, तेव्हा अशा वेळेस तिथे राहून शिक्षण घेणं हे नक्कीच सोपं नसेल. कोपरगावहून आपण मुंबईला शिफ्ट झाल्यात, दोन्हीकडचं वेगळं वातावरण आपण अनुभवत होत्या, थोडं जुळवून घेताना मुंबईशी कधी अडचणी आल्या का?
1: हा, सुरुवातीला असं वाटायचं की आपण एकदम गावाकडनं आले आणि एकदम छोट्याशा गावातून एकदम मोठ्या शहरात आले मी. सुरुवातीला थोडस वाटायचं की कॉलेजला गेल्यानंतर थोडस वेगळं वाटायचं मला, पण जसं जसं मी कॉलेजला कंटिन्यू डेली जायचे ना कॉलेजला, तर आपोआप मला जुळल्या गेले मी हळूहळू, फ्रेंड्स वगैरे झाले, जुळून घेतलं.
0: अच्छा,
1: छान वाटलं.
0: बरं, म्हणजे आता नाशिक सारख्या किंवा नाशिक जिल्ह्यासारख्या शांत ठिकाणाहून आता तुम्ही मुंबईत गेलेले आहात, तिथल्या फास्ट लाईफची आपल्या जवळजवळ आता चांगली सवय झालेली आहे.
1: बरं, एकदम सवय झालेली आहे.
0: अच्छा, एमएससी बीएड केल्यानंतर आपण नोकरी वगैरे पण केली होती का?
1: नाही मॅम, नोकरी वगैरे मी नाही केली कारण मुलगी लहान असल्यामुळे मला शक्य झाले नाही. तसंच मी आता ज्या माझ्या मुलाखत ऐकत असतील सगळ्या स्त्रिया आहे ज्यांना खरंच काहीतरी करण्याची इच्छा आहे पण त्या काही करू शकत नाही, किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या असतात, घरच्या जबाबदाऱ्या असतात, प्रत्येक स्त्रीला बाहेर पडणं पॉसिबल होत नाही तितकं.
0: बरोबर.
1: तर आपली ब्रेन ट्रेन एज्युकेशन असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण आपल्या क्लासेसची सुरुवात करू शकतो. रात्री 9:30 क्लास असतो, नुसतं क्लास अटेंड करायचा आणि स्वतःचे क्लासेस आपण स्टार्ट करू शकतो. स्वतः 4 पैसेही कमवू शकतो आणि स्वाभिमानाने जगूही शकतो आणि आपल्याला खूप छान संधी उपलब्ध करून दिलेली सरांनी, याचा नक्की सगळ्या स्त्रियांनी फायदा घेतला पाहिजे.
0: नक्की नक्की.
1: मी पण सध्या तेच करते आहे की मला मन मुलगी लहान असल्यामुळे मला पण घराच्या बाहेर पडणं तितकं पॉसिबल होत नाही, मी पण घरात बसून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस घेते.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. मला वाटतं आपल्या शिक्षणाचा उपयोग करणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, पण प्रत्येक वेळेस परिस्थितीमुळे ते शक्य होतच असं नाहीये. पण अर्थात शिक्षण कुठेही वाया जात नाही, जे शिकलेलो आहोत ते कुठेतरी उपयोगी येतच, आणि त्याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात. मला पुढे आपल्याला असं विचारायचं आहे ते म्हणजे की तुम्ही प्युअर मॅथ्स शिकलेल्या आहात, पण मग अबॅकस शिकावं अशी इच्छा का निर्माण झाली?
1: ते लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये एक क्युरियोसिटी होती, अबॅकस म्हणजे नेमकं असतं काय. फक्त मी ऐकलेलं होतं अबॅकस बद्दल, त्यात गणित आहे आणि मुलं ते कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप फास्ट करतात, इतकंच मला अबॅकस बद्दल माहिती होतं. पण मनामध्ये असं होतं की त्यात असं काय आहे की ज्यांनी मुलं फास्ट करतात. तर असंच एकदा माझ्या बीएडच्या ग्रुपवरती लिंक आली आणि मी जॉईन करून बघितलेली लिंक, 8 दिवस सरांचे क्लासेस केले आणि मला असं कळालं अबॅकस बद्दल की खूप छान आहे, इंटरेस्टिंग होतं, खूप इंटरेस्टिंग आणि मला खूप आवडलं. मग मी सरांना म्हटलं की मला जॉईन करायचं आणि मी ब्रेन ट्रेन एज्युकेशनला जॉईन झालं.
0: बरोबर,
1: मॅथ्सशी रिलेटेड असल्यामुळं ते मला आवडलंही.
0: बरोबर आहे, नक्कीच. मुळात तुमचा मॅथ्स अशी संपर्क होता त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त त्रासही झालेला नसेल, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मला आपल्याला असं विचारायचं की जेव्हा तुम्ही शिक्षण घेतलं, ऑनलाईन पद्धत होती शिकण्याची, तेव्हा कशा पद्धतीनं आपण सगळं रुटीन फॉलो करत होत्या?
1: त्यावेळेस संध्याकाळी 9:30 क्लास असायचा, तर संध्याकाळी 8-1 वाजेपर्यंत पटकन जेवण वगैरे स्वयंपाक सगळं करून सगळं रेडी होऊन आम्ही बसायचो क्लासला 9:30 आणि माझी मुलगी माझी फॅमिली सगळे आम्ही बसायचो आणि सरांचा जो क्लास मी अटेंड करायचे ते माझी मुलगी पण माझ्या बाजूला बसायची. तीही 3 वर्षाची होती ज्यावेळेस मी शिकत होते, माझं शिकत असताना तीही शिकली, 3 वर्षाची असताना ती पण मेंटल मॅथ करायला शिकलेली.
0: अरे वा,
1: म्हणजे तिचाही फायदा झाला माझाही फायदा झाला.
0: खरे खरे. आणि लहानपणी मला वाटतं जेवढ्या लवकर आपण सुरुवात करू तितका मेंदू जास्त उत्तमरित्या ग्रास्प करायला शिकतो आणि त्या पद्धतीनं खरंच ते तिच्यावरती ते संस्कार आपोआपच घडत गेले आणि मुळात आता तिच्यामध्ये
1: तिला शिकायची गरज अजिबात नाही पडली. मॅम,
0: हो खरंय. क्लासेस आपण कधी सुरू केले?
1: माझं सर्टिफिकेशनही झालेलं नव्हतं त्याच वेळेस मी क्लासेस स्टार्ट केले. सुरुवात मी 4-5 विद्यार्थ्यांपासून केली, ते पण मी माझे भावाचे बहिणीचे मुलं मुली असे सुरुवातीला जमा केले.
0: बर,
1: आणि त्यांना शिकवायला स्टार्ट केलं. मग असं असं हळूहळू हळूहळू विद्यार्थी संख्या माझी वाढत गेली.
0: बर बर.
1: आणि मग क्लासेस स्टार्ट केलेत मी. तसंच मी परत आता समर वेकेशन मध्ये मग मी मुंबईवरून गावी जाते आणि तिथेही बॅचेस घेते.
0: बर,
1: 1-2 बॅचेस तिकडेही होतात माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. आणि तसेच मी अजून गावाकडे भरपूर सारे स्कूलला भेट दिली आणि प्री मध्ये अबॅकसची लेवल 0 आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवली. असे 1000-1200 विद्यार्थ्यांपर्यंत मी आतापर्यंत पोहोचली.
0: अच्छा.
1: आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर मला इतका आनंद झाला ना, कारण की ते विद्यार्थी इतके खुश होते की त्यांना अबॅकस सरकार नवीन विषय काहीतरी शिकायला मिळाला.
0: बरोबर.
1: त्यांना असं वाटायचं ह्या टीचर रोज यावा आणि यांनी आम्हाला शिकवावं, इतकं ते विद्यार्थी खुश होते. त्यांचं समाधान बघून मलाही खूप छान वाटलं, खूप आवडलं मला पण. विद्यार्थ्यांना आपण शिकवलंय, छान वाटलं.
0: नक्की नक्की, खूप छान. मग आता किती विद्यार्थी तुमच्याकडे सध्या आहेत?
1: 30-35 विद्यार्थी आहेत.
0: बर. आणि हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुम्ही शिकवताय?
1: हो, दोन्ही माध्यमातून शिकवते मी. माझ्याकडे ऑनलाईन साठी माझ्या गावाकडचे जे विद्यार्थी आहे ना ते जास्त आहेत.
0: बर. अच्छा. आता मुलांमध्ये आपल्याला काय बदल जाणवायला लागले जसं हे सुरू केलं आपण?
1: हा, तर अबॅकस शिकण्याचे जे फायदे आहेत ते मुलांमध्ये जाणवतं आपल्याला हळूहळू. जसे विद्यार्थी अबॅकस शिकत जातात तसं तसं विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी खूप शार्प होतात, पटापट कॅल्क्युलेशन करायला लागतात. जे गणित आहे त्यांची गणिताची भीती एकदम दूर होऊन जाते. गणित म्हणजे त्यांना एकदम सोपं वाटायला लागतं.
0: बरोबर.
1: मुलांचा कॉन्फिडन्स पण एकदम म्हणजे हाय झालेला असतो.
0: मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताची ही भीती कुठे ना कुठे असतेच, पण जेव्हा स्वतः आपण आता छान सोडवू शकतो आहोत गणित असा आत्मविश्वास जेव्हा येतो तेव्हा मुलांमध्ये नक्कीच प्रोग्रेस व्हायला मदत होत असते. तुम्ही अबॅकस व्यतिरिक्त आणखीन कशा पद्धतीनं मुलांसाठी काही वेगळे उपक्रम राबवता की किंवा कशा पद्धतीने क्लासेस घेता अजून?
1: हो, राबवतो ना. जे ब्रेन ऍक्टिव्हिटीज असतात वेगळ्या त्या घेतो. सरांनी आम्हाला हे पण सांगितलेले की विद्यार्थ्यांकडून दोन्ही हाताने कसं लिहायचं याची रोज प्रॅक्टिस करून घ्यायची विद्यार्थ्यांकडनं. तर दोन्ही हाताने कसं लिहायचं हे विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याचबरोबर रुबिक क्यूब पण देखील विद्यार्थ्यांना शिकवतो. फ्रीमध्येच रुबिक क्यूब शिकवतो विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना.
0: बर बर.
1: वैदिक मॅथ, रोबोटिक, कोडिंग ह्याचे पण मी क्लासेस स्टार्ट केलेले आहेत.
0: क्या बात आहे, खूप छान. मला वाटतं हे अशा प्रकारचं शिक्षण आहे की जे सगळ्यांना शिकवता येत नाही आणि शिकताही येत नाही त्याच्यासाठी मुळात थोडीशी मेमरी शार्प असणं किंवा ग्रास्पिंग पॉवर असणं हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा अशा टेक्निकल किंवा थोड्याशा अशा प्रकारच्या वेगळ्या गोष्टी आपण शिकतो तितका आपला मेंदू काय म्हणतो ना एक तरबेज रोजच्या रोज होत असतो म्हणायला असं काही हरकत नाहीये.
1: बरोबर. ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा एक वेगळेपणा सांगू इच्छिते मॅम मी.
0: जरूर जरूर.
1: ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही एक अशी संस्था आहे मॅम जिथे कुठली फी घेतली जात नाही आणि अशी एक संस्था आहे जिथे रात्री 9:30 क्लास होतो.
0: बरोबर.
1: आणि प्रत्येक टीचरला बहीण म्हटलं जातं आणि बहिणीप्रमाणे वागणूकही देखील दिली जाते. कुठली अडचण आली तर भावाप्रमाणे खंबीरपणे उभे असतात आणि प्रत्येक समस्येचं सोल्युशन हे सरांकडे असतं. सरांचे स्पेशल थँक्स. असे सर कुणालाही मिळत नाही, नशीब लागतं असे सर मिळण्यासाठी.
0: खरे खरे. आणि खरोखर तुमच्या बोलण्यातच त्या सगळ्या गोष्टी जाणवता आहेत.
1: सरांसाठी छोटीशी कविता पण मी सादर करू इच्छिते मॅम.
0: बर बर. अरे वा अरे वा, सांगा.
1: ब्रेन ड्रेन एज्युकेशन ही सामाजिक संस्था ज्ञानाचा दिवा पेटवते उजळते प्रत्येक बाळ. ज्ञानाचा दिवा पेटवते उजळते प्रत्येक बाळ. शिक्षणाच्या वाटेवर चालते निस्वार्थ भावनेने. शिक्षणाच्या वाटेवर चालते निस्वार्थ भावनेने. भविष्य घडवते आज मेहनतीच्या साधनेने. भविष्य घडवते आज मेहनतीच्या साधनेने. यापुढचे वाक्य सरांसाठी. नरेंद्र निकुंभ सर मार्गदर्शक दीपस्तंभ. नरेंद्र निकुंभ सर मार्गदर्शक दीपस्तंभ. परिश्रमाने घडवतात स्वप्नांचा दृढ आधारस्तंभ. परिश्रमाने घडवतात स्वप्नांचा दृढ आधारस्तंभ. खूप मेहनती समर्पित कार्याशी एकरूप. खूप मेहनती समर्पित कार्याशी एकरूप. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटतात निरंतर आणि भरपूर. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटतात निरंतर आणि भरपूर. प्रामाणिकपणा त्यांच्या कृतीत दिसे दर क्षणी. प्रामाणिकपणा त्यांच्या कृतीत दिसे दर क्षणी. शिस्त संस्कार रुजवती प्रत्येक लहान मनी. शिस्त संस्कार रुजवती प्रत्येक लहान मनी. ज्ञान मूल्य आत्मविश्वास देणारी ही वाट. ज्ञान मूल्य आत्मविश्वास देणारी ही वाट. ब्रेन ट्रेन एज्युकेशन समाज घडवणारी साथ. ब्रेन ट्रेन एज्युकेशन समाज घडवणारी साथ. धन्यवाद.
0: खूप छान साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण आपलं मनोगत कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलं आणि खरंच कवितेचं एक अंग सुद्धा आपल्याला आहे हे सुद्धा याच्यातनं आम्हाला समजलं. आता जाता जाता शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रवासामध्ये आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: मला जॉब करण्याची खूपच इच्छा आहे मॅम.
0: बर.
1: त्यासाठी मी प्रयत्न पण करते. मी गव्हर्नमेंटच्या एक्झाम देखील दिलेल्या आहेत.
0: बर.
1: बघू आता पुढे काय होतं, त्याची प्रोसेस चालू आहे अजून.
0: बर बर बर.
1: ते पण मी प्रयत्न करते गव्हर्नमेंट एक्झामची पण.
0: नक्की नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमची सगळी स्वप्न सत्यात लवकर उतरो आणि कुटुंबाचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला असाच कायम मिळत राहो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही छान पद्धतीने मुलांना घडवावं अशीच मी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही आज इतक्या छान गप्पा मारल्या, इतका छान आपला संवाद रंगला, त्याच्याबद्दल तुम्ही वेळ काढलात, त्याच्यासाठी सगळ्याच श्रोत्यांच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचेही मॅम खूप आभार. इथे बोलण्याची तुम्ही मला संधी दिली. तसेच नरेंद्र निकुंभ सर, रुपाली मॅडम, नंदिनी मॅडम या सर्वांचे आभार मी मानते. तसेच माझ्या दोन्ही फॅमिलीने मला माझ्या शिक्षणासाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि स्पेशल थँक्यू माझ्या आईसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी, त्यांचा खूप मोलाचा सपोर्ट माझ्या शिक्षणासाठी लाभलेला आहे.
0: बर बर बर.
1: त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.
0: नक्की नक्की. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि त्यांची साथ तसंच आईचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहणार आहेतच. अशीच उत्तम प्रगती करा आणि कायम छान खुश राहा अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

श्रोते हो मी सुषमा दाते एकेका गीतकारांची ओळख करून देते. गीतकारांची ओळख अशासाठी की आपल्याला गाणी माहीत असतात, गायक माहीत असतात, संगीतकार माहीत असतात आणि चित्रपटातले हिरो हिरोईनही माहीत असतात, पण सुंदर गीत लिहिणारे गीतकार मात्र बऱ्याचदा माहीत नसतात. आणि मग गीतकारांची गाणी आपण ऐकल्यावर वाटतं की अरे हे होते का गीतकार, कसं लिहिलं असेल त्यांनी. तर हा सगळा प्रवास आपण जाणून घेऊया. आजचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

मजरू सुलतानपुरी यांनी 1945 ते 2000 जवळजवळ 60 वर्षे हिंदी गाणी लिहिली. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की चित्रपटातलं कॅरेक्टर समजून घ्यायचं आणि कॅरेक्टर समजून घेतल्यानंतरच ते गाणं लिहायचं. त्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण आत जायचं आणि त्यामुळे ते कॅरेक्टर समजलं की त्यात स्वतःला झोकून दिलं की मग त्यांना ते गाणं सुचायचं. कयामत से कयामत तक मधील नायकाचा कॉलेजमधला शेवटचा दिवस. आता मुलांनी उच्च शिक्षण घेऊन नाम कमवावं असं प्रत्येक वडिलांची इच्छा असते. पदवी प्राप्त केल्यावर पुढे काय? पण पापा कहते हे बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, हे प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं आणि तेच हे वरील गीतातनं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुसरं दोस्ती चित्रपटातल्याही गाण्याचं उदाहरण देता येईल. मजरू सुलतानपुरी सांगत होते की दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला, पण मैत्रीचे रेशमी धागे असे तोडता येतात का? आणि मग या सगळ्या विचारांमध्ये त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं, चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं ना दूंगा. अतिशय सुंदर गीत ऐकूया.

0: मजरूह सुलतानपुरींचं खरं नाव वेगळंच होतं. मजरूह असं खरं नाव होतं असरार हुसेन खान. त्यांचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. मजरूह सुलतानपुरीचं शिक्षण झालं ते पर्शियन आणि अरेबियन भाषेमध्ये. मग लखनौच्या युनानी कॉलेजमध्ये त्यांनी शिकले. त्यांचं शिक्षण त्यांनी अर्धवट सोडून पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या हकीमाचा व्यवसाय सुरू केला. तसं खान घराणं हे कर्मठ होतं. स्टेरोचारीची आवड होती पण दैवी देणगी असलेल्या असरर हुसेन खानचा जन्म या घरात झाला याची जाणीव मात्र घरच्यांना नव्हती. मुलगा शेर शायरी करतो ही गोष्ट घरच्यांना एक डोकेदुखी अशीच वाटली. पण एक दिवस चमत्कार झाला. एक लखनौ मधले पिरजी बाबा नावाचे फकीर आले आणि त्या छोट्या मुलाची शायरी ऐकली आणि ते म्हणले की हा मुलगा मोठा शायर होणार आणि घराण्याचं नावलौकिक वाढवणार. या भविष्यानंतर फकीराच्या या भविष्यानंतर वडील खूप खुश झाले आणि मग वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मुलगा पण हुशार होता. त्यांनी वडिलांना शायरी ऐकवायचं ठरवलं. पण शायरी ऐकवत असताना सुद्धा त्यांनी प्रेषित महंमदाची तारीफ करणारे काही शेर ऐकवले. मग वडिलांना हे फार आवडलं कारण शायरीतून ईश्वरभक्ती करता येते हे पाहून आई वडील खुश झाले. आणि नंतर त्यांना कुणी शायरी करताना टोकलं नाही, रागवलं नाही, त्यामुळे ते लिहायला लागले. मजरूह नावाचा गालिबचा एक शिष्य होता. असरारची शेरोशायरी ऐकून सगळ्या मित्रांनी त्यालाच मजरू हे टोपण नाव दिलं. आणि मग बनारस कडून अलाहाबाद कडून अयोध्येकडे जाताना सुलतानपूर गाव लागतं. तिथे जन्म त्यांचा झाल्यामुळे त्यांनी आपल्या टोपण नावापुढे मजरूह सुलतानपुरी असं नाव लिहिलं आणि या शायरने अवघी चित्रपट सृष्टी गाजवली.
1: तुम भी जलोगे हाथ मलोगे रूठ के हमसे हाँ देखो कसम से कहते हैं तुमसे हाँ तुम भी जलोगे हाथ मलोगे रूठ के हम...

मजरूह सुलतानपूर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथं झाला. 24 मे 2000 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत त्यांनी शायरी, मुशायरा आणि गीत याची सोबत मात्र सोडली नाही. श्रोते हो, मजरूह सुलतानपूर यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी यहां के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी नावाचं एक पुस्तक लिहिलं. मजरूह सुलतानपुरीला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये दोस्ती मधल्या गीताला चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे 1965 मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, तर 2013 भारताच्या टपाल तिकिटावर मजरूह सुलतानपुरींचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना दादासाहेब फाळके हा सर्वोच्च मानला जाणारं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं. ते 1993 मध्ये मिळालं.

मजरूह सुलतानपुरी याच्यामधला मजरूहचा अर्थ घायाळ, म्हणजे त्यांच्या गीतांनी अनेकांना घायाळ केलं. इतकी सुंदर सुंदर गीतं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगावर त्यांनी लिहिली की आपण थक्क होतो. त्यांचं मदरशामध्ये शिक्षण झालं आणि पुढे ते हकीम म्हणून व्यवसाय करायला लागले. औषधोपचाराचं शिक्षण घेतलं आणि औषधोपचारासाठी येणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले. ही मुलगी होती नेमकी तहसीलदाराची मुलगी. या मुलीच्या प्रेमात एक हकीम पडला ही गोष्ट तहसीलदाराला अजिबात सहन झाली नाही आणि मग त्यांनी या प्रेमवीरावर मारेकरी धाडले. त्यांची चाहूल लागताच मजरू सुलतानपुरी यांनी सुलतानपूरवरून जे उड्डाण केलं ते थेट मुंबई आणि तिथे जिगर मुराबादींचा आश्रय घेतला. जिगर मुराबादी हे शायरीमधले मजरू सुलतानपुरींचे गुरु. त्यांच्याबरोबर एक मुशायरासाठी ते मुंबईला 1945 मध्ये गेले होते. त्या मुशायरामध्ये त्यांनी सादर केलेल्या सुंदर गझलमुळे कारदार, ए आर कारदार, एक चित्रपट निर्माते खूप खुश झाले आणि मग त्यांना वाटलं की चित्रपट संगीतामध्ये आपण गीत लिहावीत. आणि मग त्यांच्या गुरुंनी पण सांगितलं होतं तुझी हाकीमगिरी काही चालणार नाही आणि निव्वळ शायरीवरही तुझं पोट भरणार नाही, मग सिनेमासाठी गाणी लिही. म्हणून मग त्यांनी सिनेमासाठी गाणी लिहायला सुरुवात केली आणि तब्बल 60 वर्ष ते गाणी लिहित होते. CID चित्रपटातील ये है बंबई मेरी जान असं म्हणत त्यांनी मुंबई शहराचं खूप सुंदर वर्णन गाण्यात केलंय. ऐकूया.

0: मेरी जान।
1: कारदार यांनी त्यांना संधी दिली आणि नंतर ते चित्रपटातली गीत लिहायला लागले। शहाजहांसाठी मजरू सुलतानपुरीने पहिलं गाणं लिहिलं आणि चित्रपटातील एकूण 10 गाण्यांपैकी 7 गाणी मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलं। गम गए मुकस्सिल कितना नाजूक है किंवा जब दिल ही टूट गया हे गाणं तर खूप गाजलं। नौशादनी संगीताला या गीताला खूप सुंदर चाल लावली आणि स्वर सम्राट कुंदनलाल सैगल यांनी भावपूर्ण स्वरात ते गीत गायलं। हे इतके एकरूप झाले होते सैगल साहेब।

तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात, सुख दुःख येत असतात. नुसताच सुखात कुणी राहत नसतो. या शायरला पण बरंच काही भोगावं लागलं होतं. म्हणजे काय झालं, त्यांनी एकदा मुशायरामध्ये जहाल काव्यपंक्तीचा वापर करून शायरी पेश केली. अमन का झंडा इस धरती पर किसने न ये लहरा पाए, ये कोई हिटलर का है चेला मारले साथी जान न पाए, असं काहीस लिहिल्यामुळे लोकांनी काय उठवलं की यांनी पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे. आणि ते इतकं उठवलं की लोक मजरूह सुलतानपुरीच्या विरुद्ध बोलायला लागले आणि मग न केलेल्या गुन्ह्याची सजा त्यांना भोगावी लागली आणि त्यामुळे त्यांना चक्क तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, तुरुंगवास भोगायला लागला. आणि हे असं त्यांच्या मनात तर खरं काहीच नव्हतं. म्हणजे यामुळे शायराच्या मनात इतकी खळबळ झाली की असं कुणावर टीका केली नव्हती, तो शायरीतला एक भाग होता, पण मला तुरुंगवास भोगायला लागला. त्यावेळेला त्यांनी एक गीत लिहिलं तुरुंगातच. ते गीत असं होतं, हम हे मताए कुचा ओ बाजार की तरा, उठती है हर निगाह खरीदार की तरा. आणि मग पुढे मदन मोहननी दस्तक या चित्रपटासाठी ही गझल भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात स्वरबद्ध केली. ऐकूया.

तुरुंगवासातून बाहेर आले पण चित्रपट सृष्टीतले सगळे दरवाजे मजरूह सुलतानपुरी यांच्यासाठी बंद झालेले होते. चक्क 3 वर्ष हे दरवाजे बंद होते आणि मग हळूहळू परत त्यांना ती गाणी मिळायला लागली आणि मग त्यांचं नाव झालं आणि मग एक ओपी नय्यर पासून चित्रपटातलं एक वेगळं युग सुरू झालं. त्यामध्ये मजरूह सुलतानपुरी आणि ओपी नय्यर यांनी कितीतरी चित्रपट तयार केले, किती गाणी आठवावीत. सुन सुन सुनै जालिमा, बाबूजी धीरे चलना, जाने कहा मेरा जिगर गया जी, ठंडी हवा काली घटा, चल दिए बंदा नवाज, अगर बाबू है दिल काबू, ये बाबू है जमाना तेरा, लेके पहला पहला प्यार, कहीं पे निगाने कहीं पे निशाना, किती किती गाणी सांगावीत. ऐकूया एक गीत.

साहिर, प्रेम धवन, कैफी आजमी या शायरांप्रमाणे मजरूह सुलतानपुरी सुद्धा साम्यवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना एका गीतासाठी, शायरीसाठी 3 वर्ष तुरुंगात राहायला लागलं. पण नंतर जेव्हा त्यांचा पुन्हा गीताचा सिलसिला सुरू झाला, त्यांनी मागे वळूनच पाहिलं नाही. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताची एक गंमत वेगळीच आहे. प्रेमात नेहमी नायिका रुसत असते आणि तिचा रुसवा काढण्यासाठी नायक तयार असतो, पण मजरूहची तराच वेगळी आहे. त्यांच्या शब्दसुरांनी न्हायलेला नायक नेहमी नायकच रुसत आलाय, आणि मग तो चॉकलेटी देवानंद असू दे किंवा धांगडदिंगा करणारा शम्मी कपूर असू दे, पण सगळ्या नायिका मात्र त्या नायकाच्या मनवण्यासाठी गीत गात असतात. आणि प्रेमात हार मानणारी आरपारची नायिका श्यामा गुरुदत्त पुढे हात जोडून म्हणते, येल्लो मे हारी पिया हुई तेरी जी तरे काहे का झगडा बालम नई नई प्री तरे. नेहमी नायिकेची छेडछाड करणारा शम्मी कपूर मजरूह सुलतानपुरीची साथ मिळाल्यावर सुद्धा खोटा खोटा रुसण्याचा आव आणतो, आणि मग नायिकेच्या तोंडून बेईमान बालमा मानबीजा मानबीजा असं गाणं ऐकून स्वतःचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट सृष्टीमध्ये ज्या ज्या संगीतकारांनी मजरूह सुलतानपुरीचा हात धरला, त्यांची गीतं गाजली, त्यांचं संगीत गाजलं, त्यांची गाणी गाजली, राहुल देव बर्मन असतील, आनंद मिलिंद असेल, राजेश रोशन असेल, यांच्याबरोबर पण त्यांनी काम केलं. आणि जुन्यामध्ये नौशाद, धनीराम, अनिल विश्वास, खय्याम ते उषा खन्ना, लक्ष्मीकांत प्यारेलाल सगळ्यांच्या बरोबर काम केलं. सचिन देव बर्मन, चित्रगुप्त, रोशन सगळ्या संगीतकारांबरोबर काम करून उत्तम उत्तम गाणी दिली आणि उत्तम उत्तम गाणी गाजली. मजरूह सुलतानपुरीचा एक किस्सा फार मजेशीर आहे. डॉक्टर विद्या या चित्रपटात मजरूहनी गाणं लिहिलं, पवन दिवानी हे गाजलं, आणि हे या गाण्याला सचिन दादांनी सुंदर चाल दिली आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी गाजलं. ते गाणं इतकं गाजलं की सगळे मनामध्ये ते गाणं गुणगुणत असत. आणि एका कार्यक्रमात पंडित भरत व्यास आणि मजरूह सुलतानपुरी समोरासमोर आले, तेव्हा पंडित भरत व्यास मजरूहांना म्हणाले, काय मजरूह साहेब तुम्ही असं चुकीचं गाणं कसं लिहिलं? त्या पंडितजींच्या वाक्याने मजरूह चक्रावले, त्यांना काही कळे ना चुकीचं गाणं लिहिलं कोणतं, माझ्या लक्षात येत नाही. त्यावर पंडित भरत व्यास म्हणले, मला माहिती आहे मजरूह दादा, तुमचं हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व आहे, तुम्ही लिहिलेली गाणी मलाही खूप आवडतात, पण तुम्ही पवन दिवानी न माना हे गाणं लिहिलंय ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे, कारण पवन हा शब्द संस्कृत मधला आहे, तो हिंदीत तसाच वापरला जातो. पवन म्हणजे वारा, उर्दू मध्ये वाऱ्याला हवा शब्द वापरतात. आता पवन हा पुल्लिंगी आहे तर हवा शब्द वापरायला पाहिजे होता, पवन दिवाना म्हणायला पाहिजे होतं, पवन दिवानी कसं झालं? पवन हा शब्द पुल्लिंगी असल्याने दिवानी कशी झाली? त्यावर हे स्पष्टीकरण ऐकल्यावर मजरूह खूप ओशाळले. ते म्हणले, तोबा तोबा, माझ्याकडनं नकळ चूक झाली खरी, तुम्ही चूक दाखवून दिली, तुमचा मोठेपण आहे, मी कसे आभार मानू, पुढे मी अशा चुका माझ्या हातून होणार नाही याची दक्षता घेईन. पण ऐकूया अतिशय गोड गाणं.

मजरू हे असे शायर होते, असे गीतकार होते की त्यांनी काही ठिकाणी चक्क मराठी शब्दाचा वापर केला. कदाचित मुंबईत राहिल्यामुळे आणि अनेक लोकांशी भेटल्यामुळे, अनेक शब्द ऐकल्यामुळे ते त्यांच्या डोक्यात आले. उदाहरणार्थ, मुखपे उडे काले केसरे किंवा तुझे देखू तो लागे ठेचरे, गोरिया कहा तेरा देसरे. ऐकूया आपण कारवा या चित्रपटातले गीत.

मजरूह सुलतानपुरीने सर्व तऱ्हेची गाणी लिहिली. बहुतांश गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. सचिन देव बर्मन, ओपी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रोशन, चित्रगुट या सगळ्यांबरोबर जोडी जमली आणि दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला होता. त्यांना 2000 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जवळजवळ 80व्या वर्षी. पण शेवटपर्यंत त्यांची गाणी त्यांच्या सोबत राहिली आणि त्यांनी अनेक गझलांमध्ये, अनेक गीतांमध्ये जे जीव ओतून काम केलंय ती गाणी अजरामर झाली. रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके बहार बादे सभा में, हे गाणं अजरामर ठरलेलं गाणं. लताबाई अजरामर झाल्या आणि मजरूह सुलतानपुरी अजरामर झाले. ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे अजरामर गीत.

0: मी डॉक्टर सुषमा दाते बोलतेय. आज मी मुंबईच्या प्रभाताई सारंग यांच्याशी बोलणार आहे. खरं सांगायचं झालं तर त्यांना आजी म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्या 90.91 वर्षात त्यांचं पदार्पण आहे आणि त्यांना 70 वर्षांपूर्वीची मुंबई कशी आहे, त्या काळचा काळ कसा होता, ब्रिटिश राज्य करत होते त्यांना ते राज्य उलथून टाकण्यासाठी सगळ्यांनी कसे क्रांतिकारकांनी प्रयत्न केले, अशा अनेक अनंत आठवणी आहेत. त्यांच्याशी बोलूया त्यांच्या बालपणाबद्दल, त्या काळच्या मुंबईबद्दल आणि या सगळ्या क्रांतिकारक आणि या सगळ्यांच्या बद्दल. नमस्कार प्रभाताई.
1: नमस्कार.
0: आपलं सगळं आयुष्य मुंबईत गेलं, बराचसा काळ. आपला जन्म कुठला?
1: दादरचा शिवाजी पार्क.
0: बर, किती साली?
1: 1933 साली.
0: बर,
1: प्रभादेवी हॉस्पिटलमध्ये.
0: हा,
1: मी आईची आधीची जोडी बालपण गावाला झालेली होती.
0: हा,
1: त्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमधलं बालपण, त्यांच्याविषयी लोकांच्या मनात शंका होत्या.
0: बरोबर.
1: असं तिथे बालपण सगळं व्यवस्थित होऊन सगळं चांगलं झालं आणि म्हणून माझं नाव प्रभा ठेवलं.
0: अरे वा, छानच संदर्भ आहे की. आणि मग तुम्ही दादरलाच वाढलात, म्हणजे शाळेमध्ये तिथल्या गेलात. कुठली होती शाळा?
1: म्हणजे मिरशीपाटीची शाळा होती. पहिल्यांदा शाळा होती ती एका बंगल्यात होती.
0: हा,
1: ती मुलामुलींची होती.
0: बर.
1: पण नंतर थोड्या दिवसांनी मुलींची शाळा वेगळी झाली आणि ती आमच्याच कोपऱ्यावर असलेल्या मोडगिंजच्या बंगल्यात आम्हाला जागा मिळाली.
0: बर.
1: आणि तिथे ती शाळा भरायला लागली.
0: मग तिथे ब्रिटिश प्रार्थना म्हणायला लागायची?
1: नाही नाही, काय नाही. शाळेतल्याच एक बाई होत्या,
0: हा,
1: त्यांनी देवीची प्रार्थना तयार केली होती.
0: अरे वा.
1: आणि शाळा हिचा सरस्वतीचा फोटो होता, त्याच्यापुढे उभं राहून ती प्रार्थना आम्ही म्हणत असतो.
0: बरोबर. त्यानंतर मग चौथी नंतर कुठल्या शाळेत गेले?
1: चौथी नंतर मी छबिल्ला शाळेत गेले.
0: बर, ती मुला मुलींची शाळा?
1: मुलींची शाळा होती.
0: बर.
1: मुलींची शाळा फक्त.
0: आणि
1: खूप मोठी होती आणि 4 इमारत होती. छान हॉल होता, मोठा प्रशस्त वर्ग होते आणि पलीकडे रेल्वेच्या गाड्या जाताना बघणं हा त्या काळात आम्हाला लांबपणी खूप गंमत वाटायची.
0: आणि त्या काळी मुंबईत एवढी गर्दी
1: नव्हती.
0: बरोबर.
1: आणि आमच्यासमोर तुळशीबाई रोड होता, त्या रोडने आम्ही येत असू शाळेमध्ये. पण समोरून दिवसभर आम्हाला शिकवत असताना सुद्धा गाड्यांच्या आवाजाचा शाळेत त्रास व्हायला होत असे, कारण आम्ही शिकवण्या बाई रंगात आलेल्या असताना गाडी गेली की त्या काय बोलत ते आम्हाला काही कळत नसे.
0: खरं खरं म्हणजे तसं तुमचं शिक्षण झालं आणि मग पुढे लग्न झालं, तुम्ही दोघांनीही शिकवलं, शिकवण्याचं म्हणजे अध्यापनाचं काम केलं. अगदी बरोबर. पण तुम्ही राहत होतात असं ऐकलं की तिथे दादरला हिंदू महासभा पण त्याचं काम चालत असे. हा, तिथे किती लोक जायचे हिंदू महासभा?
1: त्यावेळी दादरमध्ये साधारण ब्राह्मण माणसांचा हिंदू महासभेशी जवळचा संबंध होता.
0: हो, आणि मुख्य ब्राह्मणेतर जात होते. पण तिथे कसं होतं की देशाच्या साठी
1: कर्णारी माणसंही त्यावेळेला सुशिक्षित वर्गातली होती आणि त्यामुळे त्या लोकांचा त्याला पाठिंबा होता.
0: बरोबर.
1: आणि सावरकरांचं घर आमच्या जवळ होतं.
0: अरे वा.
1: त्यामुळे तिथे जाणं येणं, वडील माझे कार्यकर्ते होते, त्यामुळे आमचं तिथे जाणं येणं असतं.
0: किती जवळ होतं तुमच्या घराच्या?
1: 7 अंतरावर.
0: अरे वा. मग तुम्ही जात होतात का?
1: तर मी लहानपणी खूप सावरकरांकडे गेले, 14-15 वर्षाची होईपर्यंत.
0: अरे वा. म्हणजे आता आम्हाला त्या सावरकरांच्या घरातल्या अनौपचारिक आठवणी ऐकायला खूप मजा येईल.
1: हा, ते बोलायचे पण खूप छान.
0: बर.
1: आणि महिला आणि त्याला माझं कौतुक होतं.
0: हो.
1: त्याच्याजवळ बसून चहा प्यायला मला खूप आनंद वाटायचा.
0: बर.
1: आणि ते मला कौतुक आणि चहा देऊन बिस्किट द्यायचे.
0: हा,
1: त्यामुळे बिस्किट हा प्रकार मी त्यांच्याकडे पहिल्यांदा खाल्ला.
0: बर.
1: तुम्ही आमच्याकडे कधी बिस्किट आणलेले नाही. त्यानंतर आम्हाला बिस्किट हे काय पदार्थ आहे
0: ते
1: ओळख जाईल.
0: आणि ते फुलांची आठवण काय तुम्ही?
1: मी त्याला त्यांच्याकडे झाडं खूप होती बंगल्याच्या भोवताली, त्या चमेलीचा वेल होता, त्याची खूप फुलं सकाळी जायचे तर खाली पडलेली असायची. मग नंतर मी फुलांनाला म्हणून त्याच्या बंगल्यात जायची आणि मला जसे गुलबक्षीची वेळी करतात तशी त्या 10 फुलांची सुद्धा मला वेळी करता यायची. आणि असं त्यांना खूप कौतुक वाटायचं. ते वासाकरता मी त्यांना वेणी द्यायची किंवा मोठी वेणी गेली तर मग त्यांच्या मुलीला द्यायची.
0: बर.
1: ती मला वेणी करता येते याचं त्यांना फार कौतुक वाटले.
0: हो.
1: त्याची फुलं खूप लहान असतात.
0: हो. आणि मुलात मूल होऊन ते मिसळायचे
1: तर ते छान गप्पा मारायचे. त्यांचा दुसरा चहा व्हायचा तेव्हा मला त्या दोघांच्या मध्ये बसून चहा प्यायची, मला चहा प्यायला द्यायचे.
0: आणि अनेक लोक त्यांच्या घरी येत जात
1: चालू असायचं.
0: मग
1: ते खाली ऑफिस असायचं.
0: बर.
1: अगदी तसंच कुणी माणूस भेटायला आलेला असलं तर ते बाहेर त्यांच्या हॉलमध्ये येऊन बसायचे, मग ते माणूस वर यायचं. पण इथं खाली बाल सावरकर म्हणून त्यांचे असिस्टंट होते आणि भिडे गुरुजी म्हणून एक होते, तर ती दामले नावचं एक होते, असे तीन माणसं खाली होती राहायला. तर त्यांच्याशी त्यांचे व्यवहार बोलण्या जाण्याचे चालायचे. तसंच कोणी विशिष्ट मनुष्य आलेला असेल तर ते मग तेवढ्याच माणसाला ते वर घेऊन जायचं आणि तेवढ्यापुरते त्याच्या हॉलमध्ये येऊन त्या माणसाशी आपले गरजेपुरतं बोलायचे. त्यांचं काही असलं तर
2: आणि
1: खास असलं तर ते आत घेऊन जायचे त्याला.
2: बरोबर,
1: त्यांची खोली होती स्वतंत्र. त्या
2: सावरकर किंवा तात्यासाहेब खूप छान कवी होते.
1: कवी
2: त्यांच्या तोंडून कधी कविता ऐकली का तुम्ही?
1: त्यांच्या तोंडून नाही कविता कधी ऐकली, पण त्यांनी केलेली ती कविता होती सागर आपला तळ मळला, ती मला खूप आवडत असे. आणि त्याने मला दोन तीन पुस्तकं दिली होती.
2: बर,
1: त्यात त्यांचं माझे जन्मठेप नावचं एक पुस्तक होतं. तर ते एक दिवशी छापून पुस्तक आलेली होती विक्री करता असतील, पण ती पुस्तकं तिथे ढीक पडलेला होता. मी त्याला म्हटलं कसलं पुस्तक आहे, तसं असं म्हटलं. त्यांनी उठून मला त्यातलं एक पुस्तक दिलं आणि मला वाटलं तुला वाचता येतं का, मोठं आहे वाचणार आहेस का? म्हटलं वाचीन ना. आणि असं म्हणून मग त्या म्हणलं हे पुस्तक तू घेऊन जा, असं म्हणून त्यांनी आपली सही करून ते पुस्तक मला दिलं.
2: वा, म्हणजे तुम्ही खऱ्या भाग्यवान की त्यांच्या हस्ते
1: दिवस माझ्याकडे होतं. पण मी तेव्हा 8-9 वर्षाचे होते, तर मी घरी पुस्तक आणल्यानंतर ते पुस्तक मी माझ्या काकाला दाखवलं, तर त्यांनी माझ्याकडे ते घेतलं, मला माझ्याजवळ ठेवतो, तू लहान आहेस मोठी झालीस की वाच. त्यानंतर की ते मला वाचायला मिळालं नाही, पण नंतर मी लायब्ररीतला घेऊन वाचलं.
2: बरोबर,
1: पण त्यांची सही असलेलं पुस्तक ते काकाजवळ होतं, पण ते नंतरच्या काळामध्ये मला काही पुन्हा मिळालं नाही.
2: बर, पण तुम्ही भाग्यवान की सावरकरांनी तात्यासाहेबांनी स्वतः त्यांनी लिहिलेलं पुस्तक सही करून पुस्तक तुम्हाला दिलं. तिथे वनिता समाज पण होता ना?
1: तिथे पण मी काम करत असे.
2: तिथे काय काम करत होता तुम्ही?
1: नाही, ते खूप उशिरा, म्हणजे मी मला तिथे दरवेळेला दर शुक्रवारी कार्यक्रम असायचा. आमच्याकडे खूप छान छान कार्यक्रम व्हायचे.
2: कशा?
1: नोकरी होती त्यामुळे मला जाता यायचं नाही, तर त्यामुळे माझा जीव तुटला की आपल्या कार्यक्रमात जायला पाहिजे, पण दर शुक्रवारी काही कुणी राहिला देणं शक्य नसतं.
2: कशा प्रकारचे कार्यक्रम होते?
1: मुलाखती असत, गाण्याचे कार्यक्रम असत,
2: व्याख्यानांचे
1: माणसं व्याख्यानाकरता बोलावत असत, किंवा आमच्या तिथे असलेल्या बायकांचे वादविवादाचे कार्यक्रम असत, नाटकं बसवलेली असत बायकांनी, निराळ्या प्रकारचे कार्यक्रम असत, गाण्याचे कार्यक्रम असत, बाहेरच्या माणसांना बोलावून त्यांचे गाण्याचे कार्यक्रम होत.
2: म्हणजे दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा
1: त्यांची तेव्हापासून होती. आणि त्या बाबतीत समाजाची जे बाहेर अशी ही होती की त्या समाज तो सगळा
2: विचार प्रबोधन व्हावं,
1: प्रभू व्हावं हे, आणि जनरली येणाऱ्या सगळ्या बायका या
2: चांगल्या
1: थरातल्या होत्या, आमच्यापेक्षा सुद्धा वरच्या थरातल्या, आणि त्या श्रीमंत बायकांनीच ते सापलेलं होतं. आणि नंतर समाज म्हणून खूप लोक बायका आम्ही सामान्य होतो, पण मुळात मोडक इंजिनच्या बायकोनी त्याची स्थापना केली होती.
2: बरोबर, पण मग बऱ्याच व्याख्यानांमधलं समाज प्रबोधनही होत असे लोकांना,
1: बायकांच्या वागण्याबद्दल,
2: फरक
1: कुटुंबाच्या राहणीमानाबद्दल, अशा सुद्धा चर्चा तिथे होत असत.
2: हो, मला आणखी पुन्हा एकदा सावरकरांकडे येते. तुम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर लग्नाला गेला
1: होता, त्यांच्या मुलीची
2: आठवण सांगा ना.
1: हो, कारण ते लग्न ठरलं तर मी त्याच्याकडे गेले असताना एक दिवस सहज बोलला होता, माई मला म्हणाल्या की अगो प्रभातचं त्याचं लग्न ठरलं, तर म्हटलं मग लग्न करून त्याचं कुठे जाणार, दादरमध्येच राहणार ना? तशाला नाही, तिला पुण्याला दिली आहे. म्हणतो पुण्याजवळ लांब कशाला दिली, मग तात्यांना कशी भेटणार रोजती, असं मी माईना म्हटलं त्या हसल्या. तशा एका लग्नाला मुली लांबच जातात असं त्याने मला पाठीवर आठवून सांगितलं. तर मग लग्न कधी आहे? तर अमुक दिवशी आहे. तर तू लग्नाला यायचं आहेस? म्हटलं हो. मी सांगणार भाऊना मला लग्नाला घेऊन जा म्हणून, पण तुम्ही भाऊना बोलवलंय का आमच्या? असं मी त्यांना त्याच्यावर विचारलं, त्याच्या हसले आणि मला एका भाऊना बोलवणारच, पण तुला पण बोलावतोय, तू भाऊ बरोबर ये. मग हे भाऊ बरोबर लग्नाला गेले, म्हणजे आम्ही एक संबंध डबाच रिझर्व केलेला होता.
2: पुण्याला,
1: पुण्याला लग्न होत आणि ते लोकांनी टिळकांच्या घराच्या समोर हॉल होता.
2: अरे वा,
1: म्हणजे गायकवाड वाड्याच्या समोर.
2: तुम्ही टिळकांना पण पाहिलंय? लोकमान्य टिळकांना
1: नाही.
2: नाही, बर.
1: ते 20 साली गेले, माझा जन्म 33 साल.
2: बरोबर, बरोबर.
1: पण जयंत काका होता त्यावेळेला, आणि जयंत काका आधी हिंदू ह्याच्या काँग्रेस मध्ये होत, नंतर ते हिंदू महासभेत आले, त्यामुळे लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर होती. आणि सावरकर त्यांच्या घरी उतरले होते टिळकांच्या घरात, आणि आम्ही बाकी सगळी माणसं समोरच्या हॉलमध्ये होतो. त्या दादरमधल्या कार्यकर्त्या बायका पुरुष म्हणजे बोगीवर सगळ्यात माणसं आम्ही सगळी लग्नाला गेलो आणि लग्न फारच सुंदर झालं आणि सगळ्यात त्यातला म्हणजे जीवाला लागलेला प्रसंग म्हणजे कन्यादान करताना तात्याच्या डोळ्यातनं पडलेले असतो.
2: अरे वा, ते तुम्ही पाहिले आणि तात्यांनाही तुम्ही मुलीसारख्या होतात आणि तुम्हालाही तात्या वडिलांसारखे होते त्यामुळे आजही ते तो प्रसंग आठवून तुम्हाला.
1: मला खूप वर्ष म्हणजे मला ही गोष्ट अशी यायची की एवढ्या हालापेचा भोगणारा माणूस ह्या सुद्धा प्रसंग पाणी कसं येतं कसं आलं असंच सगळ्या माणसाला वाटलं की इतके धाडसाचे कार्यक्रम करणारा माणूस. पण शेवटी आपलं मूड
2: बरोबर
1: ही जी भावना आहे ती वेगळी आहे.
2: म्हणजे तात्या सगळ्या प्रकारचं जीवन जगले, देशासाठी तर ते जगलेच जगले, कवी म्हणून जगले, तत्वज्ञ म्हणून जगले आणि कुटुंबाकरता म्हणून सुद्धा त्यांना मुलीबद्दल तीच भावना होती जी कोणत्याही वडिलांना असते. वा, आणि त्याला तुम्ही
1: लग्नाचा योग इतका छान होता की विष्णूसाठी चिपळूणकरांच्या नातूशी तिचं लग्न झालं.
2: बर,
1: आणि त्यांची पण चिपळूणकरांची पण माणसं खूप तिथे आलेली होती, हे नातू पणतू वगैरे अशी. तर त्याचंही लोकांना कौतुक होतं कारण विष्णू शास्त्रींच्याबद्दल आदर असणारी माणसं पुण्यातही खूप होती. आणि तात्याचे सावरकर टिळकांच्या घरात उतरले होते, तात्याला स्पेशल रूम वगैरे वरती तिचं व्यवस्था जनकाकांनी केली होती. ते 3 दिवस तिथे राहिले लग्नापुरते, ते खाली आले आणि पुन्हा 2 दिवस वरती राहिले होते स्वस्तपणा करता. आणि त्या मोटर होती तात्यांची, ते त्यांच्या मोटरने गेले.
2: बरोबर, आणि तात्याला जेव्हा शिक्षा झाल्या म्हणजे तुरुंगवास झाला तेव्हा जन्मठेप झाली तेव्हा ती बातमी तुमच्यापर्यंत आली तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं असणार सगळ्यांनाच.
1: तेव्हा कळण्या एवढं वय नव्हतं.
2: बरोबर,
1: त्यांचा तो काळ आम्हाला कळण्या
2: देशासाठी केलेला त्याग
1: मात्र लक्षात होतं. आणि त्याच्या घरात आमच्या चर्चा चालत म्हणजे वडिलांच्या बद्दल ओर प्रेम असल्या कारणाने आणि त्याचे कार्यक्रम वगैरे होत त्या कारणाने मी जात असे वडिलांबरोबर.
2: बरोबर, आणि खरंय म्हणजे नंतर जेव्हा गांधीवधानंतर अनेक घरांचे जाळपोळ झाली तेव्हा हिंदू महासभेतल्या अनेक लोकांना त्याचा त्रास झाला असेल.
1: माझे आम्हाला पण त्याचा त्रास झाला.
2: बरोबर,
1: आमच्या घरचं जी बाहेरचं सामान वगैरे लोकांनी जाळलं, आमच्या घरावर दगडफेक केली. पण त्यावेळेला माझे वडील आणि काका निघून गेल्यामुळे बायका माणसं घरात होती. दुसरी येऊन माझा दुसरा काका त्याला डोंबळीला घेऊन गेला. मग पुढे 4 महिने आमची सगळी मंडळी डोंबळीत राहत होती. वडील पण तिथेच आले आणि तिथून ते कामावर जात असत. 4 महिन्यांचं जरा सगळं शांत झाल्यावर आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो. मग पुन्हा पुन्हा व्यवस्थित सुरू झालं.
2: बरोबर,
1: वडिलांवर
2: सगळं सुरू असताना देशप्रेमाची भावना तुमच्या मनामध्ये कोरली गेली आणि देशासाठी आपण केलं पाहिजे हे जाणवलं. आणि मग पुढे तुम्ही तात्यासाहेबांची पुस्तकं वाचली असतील म्हणजे कविता
1: वाचली, पुस्तकं वाचली, तात्यांचं चरित्र वाचलं, धनंजय किरांनी लिहिलेलं ते खूप मोठं होतं 300 पानाचं त्या काळात. तर ते पण माझ्या वडिलांना भेट मिळालेलं होतं धनंजय किरांकडनंच. तर ते पण मी वाचलं आणि तात्यांची खूप पुस्तकं आमच्याकडे होती. हिंदुत्व
2: म्हणजे
1: मंडळ अशी त्यांची त्या काळात लिहिलेली पुस्तकं आमच्याकडे होती आणि आम्ही ती सगळी वाचली होती.
2: ती सगळी पुस्तकं
1: आम्ही एका लायब्ररीला देऊन टाकली
2: कारण लायब्ररीमध्ये ती नीट सांभाळली जातील हा त्याच्या मागचा विचार होता. आज आपण खूपच
1: वाचून झाल्या
2: आणि आपण खूप चांगली आज मुलाखत दिली. खरं म्हणजे तात्यांच्या जीवनातलं कौटुंबिक जीवनातला काही भाग तुमच्यामुळे आम्हाला कळला आणि म्हणून आजच्या मुलाखतीचा विशेष आहे की तुम्ही प्रत्यक्ष तात्यासाहेबांना भेटलेली व्यक्ती आहात आणि तुम्हाला आज जसंच्या तसं आठवतंय 91व्या वर्षी ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद,
1: थँक्यू.
2: आज आपण ऐकली आहे मुलाखत प्रभाताई सारंग यांची. पुन्हा भेटूया याच दिवशी

नमस्कार मंडळी. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते निसर्ग नियमानुसार की निसर्ग नियमाविरुद्ध या विषयावर. मंडळी, मागच्या याच कार्यक्रमाच्या एका भागामध्ये मी आपल्याला अशा दोन व्यक्तींची उदाहरणं दिली होती की ज्या व्यक्ती कोणतंही अन्नपाणी न घेता कित्येक वर्ष जिवंत राहिल्या आणि आरोग्य संपन्नही राहिल्या. त्यातलं पहिलं उदाहरण प्यारीबाईंचं होतं. ती पश्चिम बंगालमधली प्यारीबाई ही एक संत महिला होती, कृष्णभक्तीत रममाण झालेली. दुसरं उदाहरण युरोपातल्या एका महिलेचं मी दिलं होतं. ती सुद्धा संतच होती, येशू ख्रिस्ताशी अगदी एकरूप झालेली. मंडळी, या दोन्ही स्त्रिया आंतरिक आनंदात इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांना तहान भूक अक्षरशः काही जाणवलीच नाही. अगदी वर्षानुवर्ष त्यांनी अन्नाचा कण किंवा पाण्याचा एखादा घोटही घेतला नाही. मग त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्यांचं आरोग्य ठणठणीत आढळलं. पण त्या अनेक वर्ष अन्नपाण्याविना कशा राहू शकल्या याचं रहस्य मात्र त्यांना उलगडू शकलं नाही. मंडळी, आज त्या दोघीही हयात नाहीत, पण आज हयात आहेत आणि अनेक वर्ष अन्नपाण्याशिवाय राहत आहेत. अशी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे गुजरातमधल्या प्रल्हाद जानी यांचं. त्यांचं वय आता साधारण 90 वर्ष असेल. ते देवीचे भक्त आहेत. लोक त्यांना चुडीवाले माताजी म्हणून ओळखतात. ते गुजरातमधील अंबाजी या ठिकाणी असतात, पण आता बहुतेक अहमदाबादेत असतात. आपला विश्वास बसणार नाही, पण या गृहस्थांना चक्क 75 वर्षांपासून काही खाल्लं किंवा प्यायलं नाही, ना अन्नाचा कण ना पाण्याचा घोट. मात्र लहानपणी ते सर्वसामान्य मुलांसारखेच होते, पण बालवयात ते घरातून बाहेर पडले. त्यांनी तपश्चर्या केली आणि सर्वसाधारणपणे वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी खाणं पिणं सोडलं. ते आजपर्यंत तसंच आहे. त्यांच्या पुढ्यात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले तरी त्यांना खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन डॉक्टरांनी त्यांच्या अनेक वेळा अनेक चाचण्या केल्या. अहमदाबाद इथल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांना एका काचेच्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सतत कॅमेरे रोखलेले होते. 10 दिवस त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या. नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांना जावं लागलं नाही. डॉक्टरांना तपासणीत असं आढळलं की त्यांच्या मूत्रपिंडामध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम लघवी तयार होत होती, पण नंतर ती त्यांच्या शरीरातच जिरून जात होती. त्यांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जावं लागलं नाही. डॉक्टर मंडळी त्यांच्या या रहस्यामागचं कारण शोधत होती. डॉक्टरांना असं वाटत होतं की या त्यांच्या अन्नपाणी वाचून राहण्याचं रहस्य उलगडलं तर त्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागातल्या लोकांसाठी करता येईल, किंवा अगदी दुर्गम डोंगराळ भागात सैनिकांना जिथं अन्नपाण्या वाचून राहावं लागतं तिथं त्याचा उपयोग होईल. पण डॉक्टरांच्या हाती काहीही लागलं नाही. शेवटी त्यांचं मत असं पडलं की प्रल्हाद जानी यांना वैश्विक ऊर्जेपासून शक्ती मिळते आणि त्यातूनच त्यांची अन्न पाण्याची गरज भागते.
मंडळी, वर्धमान महावीरांच्या शिवाय आपण आता जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये एक प्यारीबाई किंवा युरोपातली संत महिला किंवा आज हयात असलेले प्रल्हाद जानी उर्फ चुडीवाले माताजी यापैकी कोणी असो, पण या सगळ्यांमध्ये आपल्याला एक साम्य आढळतं. कोणतं साम्य? तर ते साम्य म्हणजे ही सगळी मंडळी संत पुरुष आहेत, देवाचे निस्सीम भक्त आहेत. मंडळी, निसर्ग शक्यतो आपलं रहस्य उघड करत नाही, म्हणूनच या व्यक्ती अन्न पाण्यावाचून कशा राहू शकल्या याचं रहस्य आजचं आपलं विज्ञान उकलू शकलं नाही. खरं तर या गोष्टी निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहेत. कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नपाणी अत्यंत आवश्यक असतं, नवे ती त्याची मूलभूत गरज असते. मनुष्य पाण्याशिवाय काही तास राहू शकतो, काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, पण शास्त्र असं सांगतं की मनुष्य जर 72 तासांपेक्षा जास्त अन्नाशिवाय राहिला तर त्याच्या शरीराची मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. हळूहळू तो मृत्यूपंथाला लागतो. पण या मंडळींनी तर या निसर्ग नियमालाच आव्हान दिलं आहे असं आपल्याला आढळतं. मंडळी असं म्हणतात की वर्धमान महावीर आपली ऊर्जा सूर्यापासून प्राप्त करीत असत, त्यामुळे ते कित्येक दिवस उपवास करू शकले. मंडळी, या विश्वात अशी एक विलक्षण ऊर्जा आहे की ज्याला इंग्रजीत आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती आपली जीवनदायिनी आहे. तिलाच प्राणशक्ती असंही म्हटलं जातं. तिच्यामुळेच सगळं कार्य चालतं. तीच आपल्या कुंडलिनीचा शक्तीस्रोत आहे. ती या सगळ्या मंडळींनी प्राप्त केलेली असावी असं आपल्याला म्हणता येईल. अन्नावाचून राहणारं आणि केवळ सौरशक्तीवर जगणारं आणखी एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही व्यक्तीसुद्धा गुजरातमधली आहे बरं का, आणि त्यांचं नाव आहे हिरा रतन माणिक. व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या हिरा यांनी हे हिरा HRM या संक्षिप्त नावानं लोकांना परिचित आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन सुरू केलं आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर ते या निष्कर्षाला पोहोचले की सूर्यशक्ती ही प्राणशक्ती आहे. केवळ तिच्याच आधारे अनेक दिवस अन्नाशिवाय राहणं शक्य आहे. याबाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपवास करून आपले निष्कर्ष सिद्ध केले. पहिला उपवास त्यांनी 1995 कालिकत या ठिकाणी केला. तो तब्बल 211 दिवसांचा होता. या काळात ते फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आणखी एक दुसरा मोठा उपवास त्यांनी 2000-2001 अहमदाबाद या ठिकाणी केला आणि तो तर तब्बल 411 दिवसांचा होता. आणि तिसरा उपवास त्यांनी 130 दिवसांचा केला. मंडळी, या काळात फिलाडेल्फिया विद्यापीठानं त्यांच्यावर देखरेख ठेवली आणि त्यातून काही निष्कर्ष हाती लागता आहेत का यासाठी प्रयत्न केला. पण या तिन्ही उपवासांच्या काळात हिरा रतन माणिक हे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आज त्यांची पद्धत वापरून अनेक लोक या पद्धतीनं अन्नाशिवाय राहण्यात यशस्वी झाले आहेत. मंडळी, 2002 HRM म्हणजेच हिरा रतन माणिक हे या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करतायत. सूर्यप्रकाश हे अनेक रोग दूर करू शकणारं नैसर्गिक औषध आहे असं त्यांचं मत आहे. सकाळच्या सूर्याकडं
केवळ महिनाभर पाहिल्यानं डोळ्यांचे अनेक आजार नष्ट होऊन पाहण्याच्या शक्तीत वाढ होते. 3 महिन्यांच्या या साधनेनं अनेक मानसिक आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. 6 महिन्यात तर अनेक शारीरिक आजार बरे होऊ शकतात. तर 9 महिन्यानंतर माणूस अन्नाशिवाय केवळ सूर्यप्रकाशावर राहू शकतो असं ते म्हणतात. मंडळी जिज्ञासूंनी यासंबंधीची अधिक माहिती जाणकारांकडून आणि इंटरनेटवर मिळवावी आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मात्र कोणीही कोणताही प्रयोग करू नये हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तर मंडळी आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 60वा, दशक 5वे, समास 3रा, शिष्याची लक्षणे। जय जय रघुवीर समारथा। मागच्या समासामध्ये सद्गुरूची लक्षणे वर्णन केली, आता शिष्यांची ओळख करून देतो, ती सावधपणे ऐका। सद्गुरू नसताना सच्चिष्य नसेल तर तो निश्चितपणे वाया जातो, आणि शिष्य चांगला नसेल तर सद्गुरूला विनाकारण क्षीण होतो। उत्तम शुद्ध भूमी शोधली, तिथे कीड लागलेले बीज पेरले, किंवा चांगलं बीज आणलं परंतु ते दगडावर टाकलं तर काय होईल? चांगला शिष्य आहे पण गुरु मात्र मंत्रतंत्र सांगतो, त्यामुळे इह आणि परलोक कोणताच लाभ होणार नाही। गुरु पूर्ण कृपा करतो, मात्र शिष्य अनधिकारी असेल तर भाग्यवान पुरुषाचा पुत्र भिकारी असावा तशी अवस्था असते। एकापेक्षा एक असे निरर्थक असते, त्यामुळे परलोकीचे सार्थक होत नाही। म्हणून सद्गुरू आणि सच्चिष्य असेल तर ते दोघे एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात, त्यामध्ये जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत। चांगली भूमी आणि उत्तम धान्य असेल तर पाऊस नसेल तर ते उगवत नाही, त्याप्रमाणे अध्यात्मनिरूपण व्यर्थ जाते। शेत पेरले आणि उगवले पण त्याची निगा राखली नाही तर ते वाया जाते, तसं साधना केली नाही तर साधकाचे होते। पीक हाती येईपर्यंत प्रयत्न करावे लागतात, पीक आल्यावर देखील शांत बसता येत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरीही साधन केलं पाहिजे। एक वेळ उदंड जेवण केलं तरी दुसऱ्या वेळी लागतंच, त्याप्रमाणे साधन, अभ्यास, सद्गुरू, सत्कर्म, सद्वासना यांच्यामुळे संसार पार होतो। चांगली उपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्यनियमाने निरंतरपणे हे सगळं करायला हवं। असं सगळं एकत्र आलं तरच निर्मळ ज्ञान मिळतं, नाहीतर लोकांमध्ये पाखंडीपणा संचारतो। येथे शिष्याचा दोष नाही, सगळं सद्गुरूंच्या हातात असतं। सद्गुरू नाना प्रयत्न करून अवगुण बदलतात, सद्गुरूच्यामुळे चांगले नसलेले शिष्य देखील चांगले होतात। परंतु चांगले शिष्य असतील आणि गुरु चांगले नसतील तर ते गुरुला बदलू शकत नाहीत, कारण मोठेपणा महत्त्वाचा असतो। सद्गुरू पाहिजे त्यामुळे माणूस सन्मार्गाला लागतो, नाहीतर दगडावर ती सगळी विद्या जाते। सद्गुरूचे वर्णन आपण केले, आता सच्चिष्याची ओळख पटवून घेऊया। सद्गुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास आणि अनन्य भावाने सद्गुरूला शरण जातो तो सच्चिष्य होय। शिष्य निर्मळ हवा, शिष्य विचारशील पाहिजे, शिष्य आचारशील पाहिजे, शिष्य विरक्त पाहिजे, शिष्य चुकीबद्दल माफी मागणारा हवा, शिष्य निष्ठावंत पाहिजे, शिष्य आचारशील पाहिजे, शिष्य सर्व प्रकारे विनयशील पाहिजे, शिष्य परमदक्ष पाहिजे, शिष्याने लक्ष दिले पाहिजे, शिष्य धैर्यवान पाहिजे, शिष्य उदार पाहिजे, शिष्य अत्यंत तत्पर पाहिजे। परमार्थाविषयी शिष्य तत्पर हवा, शिष्य परोपकारी हवा, अर्थामध्ये प्रवेश करणारा हवा, शिष्य परमशुद्ध हवा, शिष्य परमसावध हवा, शिष्य उत्तम गुणांचा हवा, शिष्य प्रज्ञावंत हवा, शिष्य प्रेमळ हवा, शिष्य मर्यादा पाळणारा हवा, शिष्य नीतिवंत हवा, शिष्य युक्तिवंत हवा, शिष्य बुद्धिवंत हवा, शिष्य चांगला वाईट विचार करणारा हवा, शिष्य धारिष्ट्यवान हवा, दृढ व्रत करणारा हवा, शिष्य उत्तम कुळीचा पुण्यशील हवा, शिष्य सात्विक असावा, शिष्य भजन करणारा असावा, शिष्य साधक असावा, शिष्य विश्वासू असावा, शिष्य शारीरिक कष्ट करणारा असावा, शिष्य परमार्थ वाढवणारा असावा। अशी शिष्यांची काही लक्षणे असून शिष्यांची अधिक लक्षणे पुढील भागात ऐकूया। जय जय रघुवीर समर्था।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेताना मनात एक फक्त परमेश्वरच पाहिजे. खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमानं हाक मारताच येत नाही आपल्याला, आणि मग ती त्याला ऐकू कशी जाणार. सहवासानं प्रेम वाढतं. अहो, 4 तास आघाडीचा प्रवास केला तर त्या सहवासातसुद्धा शेजारी बसलेल्या माणसाबद्दल प्रेम उत्पन्न होतं. तर नामस्मरणानं प्रेम का नाही उत्पन्न होणार? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो.

0: असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे, दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये, आणि तेच खरं नामस्मरण आहे. विकार हे काही मुळात टाकाऊ नाही आहेत, ते भगवंतानंच दिलेले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे, मात्र विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे हे मिसळलेले आहेत आणि ते वेगळे करायचे असतील, तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहणार, जे त्याला निवडावं लागणार नाही. शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपं आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे घ्यायला सोपं असलेलं भगवंताचं नाव आपण घेत गेल्यामुळं विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणानं भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचं सांगणं एकच आहे, ते असं आहे की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्यानं तुला सत्याचं ज्ञान होईल. भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं विस्मरण होता कामा नये. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा काही नेम नाही. कुणी पूजा करून ठेवेल, कुणी भजन करून ठेवेल, कुणी नामस्मरण करून ठेवेल, कुणी मानसपूजा करून ते ठेवेल, तर कुणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवेल. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. अखंड मुखी राम नाम आत असावे अनुसंधान, हात सगळा परमार्थ जाण. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अंतरंग. श्रोते हो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय आणि आपण सगळे आनंदी आहोत. सगळीकडे वातावरण सुद्धा खूप प्रसन्न आणि छान आहे, आणि मुख्य म्हणजे गणरायाचं आगमन हा विचारच खूप आल्हाददायी, खूप प्रसन्न करणारा आणि खूप उत्साह वाढवणारा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रत्येकाच्याच घरात आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. आणि पुढचे जे काही 1.5 दिवस असतील, 7 दिवस असतील किंवा 11 दिवस असतील अनंत चतुर्दशीपर्यंतचे, ते आपले छान जाणार आहे, यात काही शंका नाही. आणि दरवर्षी आपण गणपती बाप्पाचं आगमन इतकं एन्जॉय करत असतो, वेगवेगळ्या आरत्या म्हणणं, प्रसाद घेणं, गणपती बघायला जाणं, ते देखावे बघणं, त्याच्या आधीची सगळी तयारी, संपूर्ण महिना अतिशय उल्हासदायी असतो. आणि अनेक वर्षापासून आपण हे सगळे एन्जॉय करत आहोत, यापुढेही करणारच आहोत. तर ह्याच विषयी मला वाटणाऱ्या काही भावना मी एका लेखाच्या माध्यमातून मांडल्या होत्या. जो लेख मागच्या वर्षी ई पेपरमध्ये

प्रसिद्ध झाला होता, तर त्याच लेखाचं अभिवाचन मी आत्ता करणार आहे. लेखाचं नाव आहे गणपती बाप्पा मोरया. परवा बाजारातून फिरताना काही गाणी कानावर पडली, अर्थातच ती ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातली होती, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली ती बाप्पाच्या आगमनाची. काही गाणी, काही गायक यांचा आपल्या सण उत्सवात इतका मोठा वाटा आहे की त्यांचे सूर कानावर पडल्याशिवाय तो सण साजराच होऊ शकत नाही. त्यात शिंदे घराणं आणि गणेशोत्सव हे समीकरण तर फार पूर्वापार चालत आलेलं आहे. आपल्या किमान तीन पिढ्या तरी यातून गेल्या असाव्यात. माझ्या आजोबांनी आणि बाबांनी तर ही गायक मंडळी प्रत्यक्ष पाहिली आहेत. पार्वतीच्या बाळा, तूचं सुख करता, तूचं दुःख हरता सारखी गाणी ऐकू आली की बाबांच्या मुंबईतील आठवणी जाग्या होतात. पूर्वी चाळीत लाईट नव्हते, मग रस्त्यावरील खांबावरून लाईन जोडायची. त्यासाठी आधी रस्ते स्वच्छ करायचे, ठिकठिकाणी खांब टाकून ती लाईन घरापर्यंत घ्यायची. मग पुढचे 10 दिवस घरात लखलखाट असायचा. आमच्या मालाडच्या चाळीत आमचा एकच गणपती, त्यामुळे सगळ्यांच्याच घरची माणसं आमच्या घरी यायची. मग एकत्र मिळून घराची साफसफाई करायची, घराला रंग द्यायचा, आणि मुख्य आकर्षण असायचं ते गणपतीच्या डेकोरेशनचं. चुलीवर सतत चहाचं पातीलं उकळत असायचं आणि पान सुपारीचा डबा कायम भरलेला असायचा. आमच्या घरची मंडळी सगळी कोकणातली, त्यामुळे चहा आणि पान सुपारी याशिवाय कोणाचं पानही हलत नाही. डेकोरेशनचं मात्र आमच्याकडे फार मोठं प्रस्त. आधी चिनी मातीची खेळणी, मातीची फळं मांडून सजावट करत, नंतर पतंगाच्या पेपरची कागदी फुलं बनवून त्याला वेगवेगळे आकार देऊन त्यापासून महाल बनवला जायचा. कागदी प्रसादाचे द्रोण चिटकवून त्याचं मंदिर करायचं. 3D मधला श्रीचा आकार, अष्टविनायक, पालखी, सिंहासन, काचेचे तुकडे चिटकवून केलेला महाल असे दरवर्षी वेगवेगळे देखावे बनवले जायचे. कितीही लवकर सुरुवात केली तरी आदल्या दिवशी फुल नाईट मारायची हे ठरलेलं असायचं. आमचा गणपती दरवर्षी कुंटेंच्याच कारखान्यातून आणला जायचा आणि मूर्ती पण ठरलेली असायची. वाजत गाजत बाप्पाला घेऊन घरी येताना मजा यायची. बाप्पाच्या आगमनाच्या आधी सगळं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गाव देवीच्या, जागेवाल्याच्या, राखणदाराच्या नावाने नारळ फोडलं जातं. देवाच्या मागे आरसा ठेवतात, तो आरसा बाबांच्या मित्राच्या म्हणजे मायकलच्या घरून आणायचा. आरतीसाठी ढोलकी आणि टाळ आणायला मी काकांबरोबर कायम भंडारवाड्यात जायचे. किमान 2 तास तरी आरती चालायची. गजर म्हणताना चढाओढ चालायची. 10 दिवस रोज अनेक लोक दर्शनाला यायचे. त्यांना प्रसाद म्हणून साखर फुटाणे, चिवडा, लाडूची डिश असायची. ते काम महिला मंडळाचं असायचं. पहिल्या दिवशी उकडीचे मोदक आणि रोज एक गोडाचा पदार्थ. बाकी मग कोकणातील पद्धतीची गोडी डाळ, भात, पडवळाची भाजी, ओल्या नारळाच्या करंजा, त्याला कोकणामध्ये शेंगा असं म्हटलं जातं. गौरीला माठाची भाजी, तांदुळाची भाकरी असा नैवेद्य असतो. गौरी येते त्या दिवशी वौसा पूजायची सुद्धा पद्धत आहे. घरातील सुवासिनी सुपात एक प्रकारे पूजा मांडतात. त्यात कारल्याची, काकडीची पानं रचली जातात, विडे ठेवतात, त्यावर सुपारी, पैसा, नवीन पिकलेल्या भाज्यांचे काप करून ठेवतात. त्यात भेंडी, डांगर, कारले, काकडी, पडवळ अशा भाज्यांचा समावेश असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा वौसा पूजला जातो. घरातील कोणी महिला सवाष्ण गेली असेल तर तिच्या नावचं सुद्धा वौसा भरतात. नवीन लग्न झालेल्या मुलीला पहिल्या वर्षी 5 सूप पूजायची असतात, पण जर गौर पूर्वा नक्षत्रावर बसली तरच. तो वौसा घेऊन घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडतात. अजूनही ही प्रथा मुंबईमध्ये बघायला मिळते. आजही त्या दिवशी लोकल ट्रेनचे डबे वौसा घेऊन जाणाऱ्या महिलांनी फुललेले असतात. गौरी जेवतात, त्या दिवशी रात्री जागरण करतात, फुगड्या खेळतात, गाणी म्हणतात. आमच्या घरी सुद्धा ही प्रथा पाळली जाते. लहानपणी आम्हाला फोटो काढून घेण्याचं फार आकर्षण असायचं. आमचे ठरलेले फोटोग्राफर काका घरी येऊन आमचे फॅमिली फोटो काढायचे. काय लगबग असायची त्या दिवशी सगळ्यांची. कपडे, दागिने, कोणी काय घालायचं, कुठे आणि कसं उभं राहायचं, यात एक संध्याकाळ हमखास जायची. एकत्र कुटुंब असल्याने प्रत्येकाच्या परिचयाचे अनेक लोक दर्शनाला यायचे. देवासमोर ठेवलेली फळं आणि मिठाईचा आम्ही लहान मुलं फडशा पाडायचो. आणि रोज रात्री आमचा हट्ट असायचा तो म्हणजे गणपती बघायला घेऊन चला. मोठमोठी मंडळं वेगवेगळ्या विषयावर चलचित्र ठेवायचे. त्यात नटराज मार्केटचा राजा, चिंचोलीचा राजा असं करत करत जोगेश्वरी पर्यंत जायचो. 10 दिवस कसे निघून जायचे समजायचं नाही. विसर्जनाच्या आधी आरती म्हणायची, निरोप गीत म्हणून त्याला गारहाण घालायचं. मग भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर ये असं सांगायचं. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. धन्यवाद. श्रोतेहो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि ऐकायला विसरू नका अंतरंग गणपती.

0: नमस्कार
1: श्रोते हो, कृष्णभूषण महाशब्दे आर्बिट्रेटर म्हणजे लवाद आहेत, त्यांच्याशी आपण लवाद या विषयावरती आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्याच्याविषयी आपण गप्पा मारतो आहोत. महाशब्द साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
0: नमस्कार
1: सर. आपण चर्चा करत होतो सलोखा
0: होय
1: या बाबत.
0: बरोबर.
1: आता सलोखा या पद्धतीची व्याप्ती किती आहे हो?
0: व्याप्ती याची बघायचं जर का झालं तर व्याप्ती म्हणजे शेवटी त्याचा स्कोप ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, कारण बऱ्याच वेळेला मराठी शब्द वापरले की जनरली लोकांना समजत नाही. तर त्याचं ऍप्लिकेशन आणि स्कोप काय आहे ते आपण जर का बघायचं झालं तर याचा पहिला फायदा असा आहे की त्याला इंडियन एव्हिडेन्स ऍक्ट आणि कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर यांचं बंधन नाही. हा सगळ्यात मोठा याचा फायदा आहे. आणि याची व्याप्ती जर का बघायची झाली तर अमर्याद आहे, कारण याच्यामध्ये कसं होतं की जेव्हा दोन्ही पक्ष या माध्यमातून आपला वादविवाद सोडवायचा ठरवतात त्यावेळेस त्याची जी प्रोसिडिंग्स किंवा प्रक्रिया जे सुरू करतात त्यावेळेस ते हे याचं निमंत्रण ते त्या मध्यस्थाला जो असतो किंवा कन्सिलेटर असतो त्याला देतात, आणि तो जो दुसऱ्या पक्षांनी जर का ते लेखी निमंत्रण स्वीकारलं तरच कन्सिलेशनचं प्रोसिडिंग सुरू होऊ शकतं. ही याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर का एखाद्या पक्षाने ठरवलं किंवा मला कन्सिलेशनच्या माध्यमातूनच हा दावा सोडवायचा आहे, पण जी विरुद्ध पक्ष असतो किंवा विरुद्ध पार्टी असती तिची इच्छा नसेल, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की कोर्टाचा फायदा जनरली लोक अशा पद्धतीसाठी घेतात की तिथे दिरंगाई म्हणजे नैसर्गिकरित्याच होते आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना मिळतो. म्हणून मग ते आणि या कॉन्सुलेशनमध्ये तुमचा निर्णय लगेच मिळतो तर ते दुसऱ्या पक्षाला कदाचित अडचणीचं ठरू शकतं. त्याच्यामुळे जर का त्यांनी ते मान्य नाही केलं तर मात्र हे कन्सिलेशनची आपल्याला म्हणजे ती प्रक्रिया राबवता येत नाही. हा त्यातला एक दोष म्हणा किंवा त्यातले त्रुटी आहे.
1: सर, कन्सिलिएटर कोणाला म्हणतात आणि ते किती लोक असू शकतात?
0: कन्सिलिएटर म्हणजे जो मध्यस्थ जो असतो किंवा जो समेट घडवून आणणारा जो तिरहित मध्यस्थ असतो त्याला कन्सिलिएटर असं म्हणतात.
1: सलोखा जो घडून
0: आणतो त्याला कन्सिलिएटर असं म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे तो एकच असलेला बरा असतो, पण काही वेळा जसं मी आता मागे सांगितलं की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की हा कन्सिलेटर कदाचित आपल्या विरोधात निकाल देईल, म्हणून मग ते त्यांच्या विश्वासातल्या एखाद्या कन्सिलेटरची नाव सुचवतात, त्याची नेमणूक करण्याचा प्रयत्न करतात. मग त्या केसमध्ये दोन किंवा तीन असे म्हणजे दोनापेक्षा जास्तही कन्सिलेटर नेमले जाऊ शकतात.
1: पण याची नेमणूक कशा प्रकारे होते?
0: याची नेमणूक तो त्याच्यातला जो पक्षकार असतो तो स्वतःच त्याची नेमणूक करतो. आणि म्हणजे जसं मी आता सांगितलं की जर का ते नाव समजा एखाद्या क्ष व्यक्तीचं नाव असेल तर ते नाव जर का दोन्ही पक्षांना मान्य असेल तर तो एकटाच माणूस हा सलोखाच्यासाठी कन्सिलेटर म्हणून काम करतो. पण जर का दोघांनी आपापली वेगवेगळी नावं दिली तर मात्र मग ते दोन्ही कन्सिलेटर एकत्र येतात आणि तिसऱ्या कन्सिलेटरची नेमणूक करतात. म्हणजे तिघा कन्सिलेटरचं ते पॅनल तयार होतं आणि मग ते एकंदरीत त्या पद्धतीने दावा सोडण्याचा प्रयत्न करतात.
1: पण
0: काही वेळ असं होऊ शकतं की त्या केसमध्ये कुठल्याच नावावरती एकमत होऊ शकत नाही, मग त्या केसमध्ये तेवढ्यापुरतंच न्यायालयाची मदत घेऊन न्यायालय फक्त कन्सिलेटरची नेमणूक करतात.
1: या कन्सिलेटरची काही पात्रता पण ठरवली जाते का?
0: हो, कन्सिलेटरची पात्रता अशी असते की ज्या म्हणजे वादाचा जो विषय असतो त्या विषयातला तो तज्ज्ञ आणि निष्णात अधिकारी व्यक्ती असणं अतिशय गरजेचं असतं. तो त्यातला अनुभवी माणूस पाहिजे आणि त्याला कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्ण ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या कन्सिलेटरमधली दुसरा भाग असा आहे की जर का जर त्याला एक कार्यमर्यादा आहे की जर का पहिल्या पक्षाने दुसऱ्या पक्षाला लेखी निमंत्रण दिलं कन्सिलेशनचं आणि त्यांनी जर का दुसऱ्या पक्षाने 30 दिवसात त्याचं उत्तर नाही दिलं तर असं समजलं जातं की याला कन्सिलेटरच्या पद्धतीची त्याला म्हणजे गरज वाटत नाही आहे आणि मग ती प्रक्रिया रद्द केली जाते.
1: पण मग आत्ता आपण जसं सांगितलं की एकापेक्षा जास्त 2-3 कन्सिलेटर असू शकतात, मग निर्णयाच्या वेळेस
0: जसं मी आपल्याला सांगितलं की पहिल्या पक्षकारांनी या कन्सिलेटरचं कन्सिलेशनच्या पद्धतीने सलोखा किंवा समेट घडवण्याचं निमंत्रण दुसऱ्या पक्षात दिलं आणि 30 दिवसांमध्ये जर का दुसऱ्या पक्षाने त्याचं ते निमंत्रण स्वीकारलं तर मग त्या प्रक्रियेला किंवा कार्यवाहीला सुरुवात होऊ शकते. आणि सुरुवात केल्यानंतर तो सलोखा करणारा जो मध्यस्थ असतो तो जसं मी सांगितलं की शक्यतो एकच असायला पाहिजे, पण जर का दोन्ही पक्षांना ते मान्य नसेल तर ते आपापल्या मध्यस्थाची किंवा कन्सिलेटरची नेमणूक करू शकतात. आणि मग नियमानुसार ते दोन कन्सिलेटर किंवा मध्यस्थ असतात ते एकमेकांना भेटतात आणि किंवा एकमेकांशी संपर्क साधतात आणि तिसऱ्या कन्सिलेटरची नेमणूक करतात, कारण शेवटी ते दोन्ही कन्सिलेटर हे माणसंच असतात. काही मुद्द्यांवरती त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात, मग ते तिघांचं जेव्हा मंडळ असेल तर ते लोकशाही पद्धतीने म्हणजे बहुमताने निर्णय घेतला जातो त्या केसमध्ये.
1: या कन्सिलेटरला कुठलं कायदे पण बंधनकारक असतात का?
0: त्याला म्हणजे नॉर्मली जनरली व्यावहारिक तोडगा काढणं हेच त्याचं उद्दिष्ट असतं, पण त्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर याचं मात्र बंधन नसतं की त्याला मुभा असते.
1: अच्छा सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत आर्बिट्रेशन आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या कार्यपद्धतींविषयी. पुन्हा परत आपण पुढच्या भागात भेटणार आहोत.

0: नमस्कार. मंडळी सावित्री अबॅकसच्या या आपल्या खास मालिकेत सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. अबॅकस सारख्या विषयाला प्रत्येक मुलासाठी सोपं करून ते गणित शिकवणं ही कला ज्यांनी साधलेली आहे किंवा ही शिक्षण गंगा ज्यांनी प्रत्येकाच्या घरी नेण्याचं ठरवलेलं आहे, अशा सगळ्या सावित्री, अशा सगळ्या शिक्षिका या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. आणि त्याच अनुषंगाने या मालिकेच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या भागातल्या शिक्षिकांशी जोडल्या जात असतो, बोलत असतो. त्या कधी प्रत्यक्ष आपल्या या स्टुडिओत येऊन आपल्याशी गप्पा मारत असतात, तर काही वेळा शक्य नसल्यास टेलिफोनच्या माध्यमातून सुद्धा आपण या संवादाचा त्यांना भाग करून घेत असतो आणि ही मुलाखत टेलिफोनच्या माध्यमातून आपण घेत असतो. आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये बोरीवली इथून जोडल्या गेलेल्या आहेत प्रियंका धनवटे ताई, आणि त्या सुद्धा अबॅकसचा एक महत्वाचा भाग आहे. जे आपण ब्रेनट्रेन एज्युकेशन अकॅडमीच्या वतीने चाललेली ही जी शिक्षण गंगा आहे, त्या शिक्षण गंगेचा त्या एक अविभाज्य भाग आहेत. तर आता आज आपण आपल्या मालिकेमध्ये बोलणार आहोत प्रियंका धनवटे मॅडम यांच्याशी. प्रियंका ताई, खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद मॅडम.
0: प्रियंका जी, तुम्ही बोरीवलीला आता आहात, पण मूळच्या तुम्ही कुठल्या आहात, म्हणजे माहेर आपलं कुठलं आहे?
1: माझं माहेर आणि सासर दोन्ही ब्राह्मण गाव कोपरगाव तालुक्यामध्ये, जे शिर्डी जवळ आहे.
0: बर, आणि माहेरी आपल्या शिक्षणाची परिस्थिती कशी होती किंवा आपलं शिक्षण कसं झालेलं आहे?
1: माहेरी काय इतकं जास्त कोणी शिकलेलं नव्हतं. माझ्या बहिणीपासून खरी शिक्षणाची सुरुवात झाली. ती पहिली मुलगी होती माझी, बहीण जी कॉलेजला गेली, तिच्यानंतर मी.
0: अरे वा.
1: मी मग नंतर कॉलेजला गेल्यानंतर मी माझं बीएससी तिथे कम्प्लीट केलं. बीएससी ला असतानाच माझं लग्न झालं.
0: बर.
1: मग मी तिथे सासर पण तिथेच होतं माझं ब्राह्मण गाव.
0: अच्छा.
1: मग ते सासरी राहून मी तिथे कॉलेजला जायचे. बीएससी मी तसंच तिथून सासरी राहूनच कम्प्लीट केलं. सासरकडच्यांचाही मला सपोर्ट मिळाला. त्यानंतर मी शिफ्ट झालो मुंबईला. मग मुंबईला आल्यानंतर मग मला ते पुढे शिकण्याची इच्छा होतीच. मग मी कलिना युनिव्हर्सिटी आहे ना, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, तिथे मी एमएससी साठी ऍडमिशन घेतलं आणि तिथे माझं मी एमएससी कम्प्लीट केलं मॅथमॅटिक्स मध्ये. त्यानंतर एक वर्षाचा माझा गॅप गेला. मुलगी झाली तर एक वर्षाचा माझा गॅप गेला. त्यानंतर मुलगी लहान असतानाच मी परत बीएडला ऍडमिशन घेतलं आणि माझं बीएड कम्प्लीट केलं. त्यानंतर परत मी शिक्षक पात्रता परीक्षा असते ना सेंट्रल गव्हर्नमेंटची, तीही मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय केली.
0: अरे वा.
1: तीही मी क्वालिफाय झाली आणि त्यानंतरच मग आपला अबॅकसचं मी स्टार्ट केलं.
0: क्या बात आहे, खूप छान. कोपरगाव सारख्या ठिकाणी राहून तुम्ही खूप उत्तम शिक्षण घेतलं. खरं तर आजकाल शिक्षण गंगा खूप सगळीकडे उत्तमरित्या प्रवाही झालेली आहे, पण तेव्हाच्या काळामध्ये कोपरगाव म्हणा किंवा शिर्डी म्हणा, हा थोडासा जरा ग्रामीण भागच अजूनही पडतो. तेव्हा अशा वेळेस तिथे राहून शिक्षण घेणं हे नक्कीच सोपं नसेल. कोपरगावहून आपण मुंबईला शिफ्ट झाल्यात, दोन्हीकडचं वेगळं वातावरण आपण अनुभवत होत्या, थोडं जुळवून घेताना मुंबईशी कधी अडचणी आल्या का?
1: हा, सुरुवातीला असं वाटायचं की आपण एकदम गावाकडून आले आणि एकदम छोट्याशा गावातून एकदम मोठ्या शहरात आले मी. सुरुवातीला थोडस वाटायचं की कॉलेजला गेल्यानंतर थोडस वेगळं वाटायचं मला, पण जसं जसं मी कॉलेजला कंटिन्यू डेली जायचे ना कॉलेजला, तर आपोआप मला जुळल्या गेले मी हळूहळू, फ्रेंड्स वगैरे झाले, जुळून घेतलं.
0: अच्छा,
1: छान वाटलं.
0: बर बर, म्हणजे आता नाशिक सारख्या किंवा नाशिक जिल्ह्यासारख्या शांत ठिकाणाहून आता तुम्ही मुंबईत गेलेले आहात, तिथल्या फास्ट लाईफची आपल्या जवळजवळ आता चांगली सवय झालेली आहे.
1: बर, एकदम सवय झालेली आहे.
0: अच्छा, एमएससी बीएड केल्यानंतर आपण नोकरी वगैरे पण केली होती का?
1: नाही मॅम, नोकरी वगैरे मी नाही केली कारण मुलगी लहान असल्यामुळे मला शक्य झालं नाही. तसंच मी आता ज्या माझ्या मुलाखत ऐकत असतील सगळ्या स्त्रिया आहे ज्यांना खरंच काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण त्या काही करू शकत नाही किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या असतात, घरच्या जबाबदाऱ्या असतात, प्रत्येक स्त्रीला बाहेर पडणं पॉसिबल होत नाही तितकं.
0: बरोबर आहे.
1: तर आपली ब्रेनट्रेन एज्युकेशन असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण आपल्या क्लासेसची सुरुवात करू शकतो. रात्री 9:30 क्लास असतो, नुसतं क्लास अटेंड करायचा आणि स्वतःचे क्लासेस आपण स्टार्ट करू शकतो. स्वतः 4 पैसेही कमवू शकतो आणि स्वाभिमानाने जगूही शकतो. आणि आपल्याला खूप छान संधी उपलब्ध करून दिलेली सरांनी, याचा नक्की सगळ्या स्त्रियांनी फायदा घेतला पाहिजे.
0: नक्की नक्की.
1: मी पण सध्या तेच करते आहे की मला मन मुलगी लहान असल्यामुळे मला पण घराच्या बाहेर पण तितकं पॉसिबल होत नाही, मी पण घरात बसून ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस घेते.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. मला वाटतं आपल्या शिक्षणाचा उपयोग करणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, पण प्रत्येक वेळेस परिस्थितीमुळे ते शक्य होतच असं नाहीये. पण अर्थात शिक्षण कुठेही वाया जात नाही, जे शिकलेलो आहोत ते कुठेतरी उपयोगी येतच, आणि त्याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात. मला पुढे आपल्याला असं विचारायचं आहे ते म्हणजे की तुम्ही प्युअर मॅथ्स शिकलेल्या आहात, पण मग अबॅकस शिकावं अशी इच्छा का निर्माण झाली?
1: ते लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये एक क्युरियोसिटी होती, अॅबॅकस म्हणजे नेमकं असतं काय. फक्त मी ऐकलेलं होतं अॅबॅकस बद्दल, त्यात गणित आहे आणि मुलं ते कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप फास्ट करतात, इतकंच मला अॅबॅकस बद्दल माहिती होतं. पण मनामध्ये असं होतं की त्यात असं काय आहे की ज्यांनी मुलं फास्ट करतात. तर असंच एकदा माझ्या बीएडच्या ग्रुपवरती लिंक आली आणि मी जॉईन करून बघितली लिंक. 8 दिवस सरांचे क्लासेस केले आणि मला असं कळालं अॅबॅकस बद्दल की खूप छान आहे, इंटरेस्टिंग होतं, खूप इंटरेस्टिंग आणि मला खूप आवडलं. मग मी सरांना म्हटलं की मला जॉईन करायचं आणि मी ब्रेन ट्रेन एज्युकेशनला जॉईन झालं.
0: बर बर,
1: मॅथ्सशी रिलेटेड असल्यामुळं ते मला आवडलंही.
0: बरोबर आहे, नक्कीच. मुळात तुमचा मॅथ्सशी संपर्क होता त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त त्रासही झालेला नसेल, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मला आपल्याला असं विचारायचंय की जेव्हा तुम्ही शिक्षण घेतलं, ऑनलाईन पद्धत होती शिकण्याची, तेव्हा कशा पद्धतीनं आपण सगळं रुटीन फॉलो करत होत्या?
1: त्यावेळेस संध्याकाळी 9:30 क्लास असायचा, तर संध्याकाळी 8-1 वाजेपर्यंत पटकन जेवण वगैरे स्वयंपाक सगळं करून सगळं रेडी होऊन आम्ही बसायचो क्लासला 9:30 आणि माझी मुलगी माझी फॅमिली सगळे आम्ही बसायचो. आणि सरांचा जो क्लास मी अटेंड करायचे ते माझी मुलगी पण माझ्या बाजूला बसायची. तीही 3 वर्षाची होती ज्यावेळेस मी शिकत होते, माझं शिकत असताना तीही शिकली. 3 वर्षाची असताना ती पण मेंटल मॅथ करायला शिकलेली.
0: अरे वा,
1: म्हणजे तिचाही फायदा झाला, माझाही फायदा झाला.
0: खरे खरे. आणि लहानपणी मला वाटतं जेवढ्या लवकर आपण सुरुवात करू तितका मेंदू जास्त उत्तमरित्या ग्रास्प करायला शिकतो आणि त्या पद्धतीनं खरंच ते तिच्यावरती ते संस्कार आपोआपच घडत गेले आणि मुळात आता तिच्यामध्ये
1: तिला शिकवायची गरज अजिबात नाही पडली. मॅम
0: हो खरे. क्लासेस आपण कधी सुरू केले?
1: माझं सर्टिफिकेशनही झालेलं नव्हतं त्याच वेळेस मी क्लासेस स्टार्ट केले. सुरुवात मी 4-5 विद्यार्थ्यांपासून केली, ते पण मी माझे भावाचे बहिणीचे मुलं मुली असे सुरुवातीला जमा केले.
0: बर.
1: आणि त्यांना शिकवायला स्टार्ट केलं. मग असं असं हळूहळू हळूहळू विद्यार्थी संख्या माझी वाढत गेली.
0: बर बर.
1: आणि मग क्लासेस स्टार्ट केलेत मी. तसंच मी परत आता समर वेकेशन मध्ये मग मी मुंबईवरून गावी जाते आणि तिथेही बॅचेस घेते.
0: बर.
1: 1-2 बॅचेस तिकडेही होतात माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. आणि तसेच मी अजून गावाकडे भरपूर सारे स्कूलला भेट दिली आणि प्री मध्ये अॅबॅकसची लेवल 0 आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवली. असे 1000-1200 विद्यार्थ्यांपर्यंत मी आतापर्यंत पोहोचली.
0: अच्छा.
1: आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर मला इतका आनंद झाला ना, कारण की ते विद्यार्थी इतके खुश होते की त्यांना अॅबॅकस सरकार नवीन विषय काहीतरी शिकायला मिळाला.
0: बरोबर.
1: त्यांना असं वाटायचं ह्या टीचर रोज यावा आणि यांनी आम्हाला शिकवावं, इतकं ते विद्यार्थी खुश होते. त्यांचं समाधान बघून मलाही खूप छान वाटलं, खूप आवडलं मला पण. विद्यार्थ्यांना आपण शिकवलंय, खूप छान वाटलं.
0: नक्की नक्की, खूप छान. मग आता किती विद्यार्थी तुमच्याकडे सध्या आहेत?
1: 30-35 विद्यार्थी आहेत.
0: बर. आणि हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुम्ही शिकवताय?
1: हो, दोन्ही माध्यमातून शिकवते मी. माझ्याकडे ऑनलाईन साठी माझ्या गावाकडचे जे विद्यार्थी आहे ना ते जास्त आहेत.
0: बर. अच्छा. आता मुलांमध्ये आपल्याला काय बदल जाणवायला लागले जसं हे सुरू केलं आपण?
1: हा, तर अॅबॅकस ते शिकण्याचे जे फायदे आहेत ते मुलांमध्ये जाणवतं आपल्याला हळूहळू. जसे विद्यार्थी अॅबॅकस शिकत जातात तसं तसं विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी खूप शार्प होतात, पटापट पटापट कॅल्क्युलेशन करायला लागतात. जे गणित आहे त्यांची गणिताची भीती एकदम दूर होऊन जाते. गणित म्हणजे त्यांना एकदम सोपं वाटायला लागतं.
0: बरोबर.
1: मुलांचा कॉन्फिडन्स पण एकदम म्हणजे हाय झालेला असतो.
0: मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताची ही भीती कुठे ना कुठे असतेच, पण जेव्हा स्वतः आपण आता छान सोडवू शकतो आहोत गणित असा आत्मविश्वास जेव्हा येतो तेव्हा मुलांमध्ये नक्कीच प्रोग्रेस व्हायला मदत होत असते. तुम्ही अॅबॅकस व्यतिरिक्त आणखीन कशा पद्धतीनं मुलांसाठी काही वेगळे उपक्रम राबवता की किंवा कशा पद्धतीने क्लासेस घेता अजून?
1: हो, राबवतो ना. जे ब्रेन ऍक्टिव्हिटीज असतात वेगवेगळ्या त्या घेतो. सरांनी आम्हाला हे पण सांगितलेले की विद्यार्थ्यांकडून दोन्ही हातांनी कसं लिहायचं याची रोज प्रॅक्टिस करून घ्यायची विद्यार्थ्यांकडनं. तर दोन्ही हातांनी कसं लिहायचं हे विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याचबरोबर रुबिक क्यूब पण देखील विद्यार्थ्यांना शिकवतो. फ्री मध्येच रुबिक क्यूब शिकवतो मी विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना.
0: बर बर.
1: अॅबॅकसच्या क्लासेस सोबतच.
0: बर. आता जाता जाता
1: सोबत मी वैदिक मॅथ रोबोटिक कोडिंग ह्याचे पण मी क्लासेस स्टार्ट केलेले आहेत.
0: क्या बात है, खूप छान. मला वाटतं हे अशा प्रकारचं शिक्षण आहे की जे सगळ्यांना शिकवता येत नाही आणि शिकताही येत नाही त्याच्यासाठी मुळात थोडीशी मेमरी शार्प असणं किंवा ग्रास्पिंग पॉवर असणं हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा अशा टेक्निकल किंवा थोड्याशा अशा प्रकारच्या वेगळ्या गोष्टी आपण शिकतो तितका आपला मेंदू काय म्हणतो ना एक तरबेज रोजच्या रोज होत असतो म्हणायला असं काही हरकत नाहीये.
1: बरोबर.
0: नक्की.
1: ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा एक वेगळेपणा सांगू इच्छिते मॅम मी.
0: जरूर जरूर.
1: ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही एक अशी संस्था आहे मॅम जिथे कुठलीही फी घेतली जात नाही, आणि अशी एक संस्था आहे जिथे रात्री 9:30 क्लास होतो.
0: बरोबर.
1: आणि प्रत्येक टीचरला बहीण म्हटलं जातं आणि बहिणीप्रमाणे वागणूकही देखील दिली जाते. कुठली अडचण आली तर भावाप्रमाणे खंबीरपणे उभे असतात आणि प्रत्येक समस्येचं सोल्युशन हे सरांकडे असतं. सरांचे स्पेशल थँक्स, असे सर कुणालाही मिळत नाही, नशीब लागतं असे सर मिळण्यासाठी.
0: खरे खरे. आणि खरोखर तुमच्या बोलण्यातच त्या सगळ्या गोष्टी जाणवता आहेत.
1: सरांसाठी छोटीशी कविता पण मी सादर करू इच्छिते मॅम.
0: बर बर. अरे वा अरे वा, सांगा.
1: ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही सामाजिक संस्था ज्ञानाचा दिवा पेटवते उजळते प्रत्येक बाळ. ज्ञानाचा दिवा पेटवते उजळते प्रत्येक बाळ. शिक्षणाच्या वाटेवर चालते निस्वार्थ भावनेने. शिक्षणाच्या वाटेवर चालते निस्वार्थ भावनेने. भविष्य घडवते आज मेहनतीच्या साधनेने. भविष्य घडवते आज मेहनतीच्या साधनेने. यापुढचे वाक्य सरांसाठी. नरेंद्र निकुंब सर मार्गदर्शक दीपस्तंभ. नरेंद्र निकुंब सर मार्गदर्शक दीपस्तंभ. परिश्रमाने घडवतात स्वप्नांचा दृढ आधारस्तंभ. परिश्रमाने घडवतात स्वप्नांचा दृढ आधारस्तंभ. खूप मेहनती समर्पित कार्याशी एकरूप. खूप मेहनती समर्पित कार्याशी एकरूप. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटतात निरंतर आणि भरपूर. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटतात निरंतर आणि भरपूर. प्रामाणिकपणा त्यांच्या कृतीत दिसे दर क्षणी. प्रामाणिकपणा त्यांच्या कृतीत दिसे दर क्षणी. शिस्त संस्कार रुजवती प्रत्येक लहान मनी. शिस्त संस्कार रुजवती प्रत्येक लहान मनी. ज्ञान मूल्य आत्मविश्वास देणारी ही वाट. ज्ञान मूल्य आत्मविश्वास देणारी ही वाट. ब्रेन ट्रेन एज्युकेशन समाज घडवणारी साथ. ब्रेन ट्रेन एज्युकेशन समाज घडवणारी साथ. धन्यवाद.
0: खूप छान साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण आपलं मनोगत कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलं. आणि खरंच कवितेचं एक अंग सुद्धा आपल्याला आहे हे सुद्धा याच्यातनं आम्हाला समजलं. आता जाता जाता शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रवासामध्ये आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: मला जॉब करण्याची खूपच इच्छा आहे मॅम.
0: बर.
1: त्यासाठी मी प्रयत्न पण करते. मी गव्हर्नमेंटच्या एक्झाम देखील दिलेल्या आहेत.
0: बर.
1: बघू आता पुढे काय होतं, त्याची प्रोसेस चालू आहे अजून.
0: बर बर बर.
1: ते पण मी प्रयत्न करते गव्हर्नमेंट एक्झामची पण.
0: नक्की नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमची सगळी स्वप्न सत्यात लवकर उतरो आणि कुटुंबाचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला असाच कायम मिळत राहो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही छान पद्धतीनं मुलांना घडवावं अशीच मी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही आज इतक्या छान गप्पा मारल्या, इतका छान आपला संवाद रंगला, त्याच्याबद्दल तुम्ही वेळ काढलात, त्याच्यासाठी सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचेही मॅम खूप आभार इथे बोलण्याची तुम्ही मला संधी दिली. तसेच नरेंद्र निकुंब सर, रुपाली मॅडम, नंदिनी मॅडम या सर्वांचे आभार मी मानते. तसेच माझ्या दोन्ही फॅमिलीने मला माझ्या शिक्षणासाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि स्पेशल थँक्यू माझ्या आईसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी, त्यांचा खूप मोलाचा सपोर्ट माझ्या शिक्षणासाठी लाभलेला आहे.
0: बर बर बर.
1: त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.
0: नक्की नक्की. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि त्यांची साथ तसंच आईचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहणार आहेतच. अशीच उत्तम प्रगती करा आणि कायम छान खुश राहा अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा तुमचे या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

श्रोते हो, मी सुषमा दाते एकेका गीतकारांची ओळख करून देते. गीतकारांची ओळख अशासाठी की आपल्याला गाणी माहीत असतात, गायक माहीत असतात, संगीतकार माहीत असतात आणि चित्रपटातले हिरो हिरोईनही माहीत असतात, पण सुंदर गीत लिहिणारे गीतकार मात्र बऱ्याचदा माहीत नसतात. आणि मग गीतकारांची गाणी आपण ऐकल्यावर वाटतं की अरे हे होते का गीतकार, कसं लिहिलं असेल त्यांनी. तर हा सगळा प्रवास आपण जाणून घेऊया. आजचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

मजरू सुलतानपुरी यांनी 1945 ते 2000 जवळजवळ 60 वर्षे हिंदी गाणी लिहिली. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की चित्रपटातलं कॅरेक्टर समजून घ्यायचं आणि कॅरेक्टर समजून घेतल्यानंतरच ते गाणं लिहायचं, त्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण आत जायचं आणि त्यामुळे ते कॅरेक्टर समजलं की त्यात स्वतःला झोकून दिलं की मग त्यांना ते गाणं सुचायचं. कयामत से कयामत तक मधील नायकाचा कॉलेजमधला शेवटचा दिवस. आता मुलांनी उच्च शिक्षण घेऊन नाम कमवावं असं प्रत्येक वडिलांची इच्छा असते. पदवी प्राप्त केल्यावर पुढे काय? पण पापा कहते हे बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, हे प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं आणि तेच हे वरील गीतातनं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुसरं दोस्ती चित्रपटातल्याही गाण्याचं उदाहरण देता येईल. मजरू सुलतानपुरी सांगत होते की दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला, पण मैत्रीचे रेशमी धागे असे तोडता येतात का? आणि मग या सगळ्या विचारांमध्ये त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं, चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं ना दूंगा. अतिशय सुंदर गीत ऐकूया.

0: मजरूह सुलतानपुरींचं खरं नाव वेगळंच होतं. मजरूह असं खरं नाव होतं असरार हुसेन खान. त्यांचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. मजरूह सुलतानपुरीचं शिक्षण झालं ते पर्शियन आणि अरेबियन भाषेमध्ये. मग लखनौच्या युनानी कॉलेजमध्ये त्यांनी शिकले ते शिकले. त्यांचं शिक्षण त्यांनी अर्धवट सोडून पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या हकीमाचा व्यवसाय सुरू केला. तसं खान घराणं हे कर्मठ होतं. स्टेरोचारीची आवड होती. पण दैवी देणगी असलेल्या असरार हुसेन खानचा जन्म या घरात झाला याची जाणीव मात्र घरच्यांना नव्हती. मुलगा शेर शायरी करतो ही गोष्ट घरच्यांना एक डोकेदुखी अशीच वाटली. पण एक दिवस चमत्कार झाला. एक लखनौ मधले पिरजी बाबा नावाचे फकीर आले आणि त्या छोट्या मुलाची शायरी ऐकली आणि ते म्हणले की हा मुलगा मोठा शायर होणार आणि घराण्याचं नावलौकिक वाढवणार. या भविष्यानंतर फकीराच्या या भविष्यानंतर वडील खूप खुश झाले आणि मग वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मुलगा पण हुशार होता. त्यांनी वडिलांना शायरी ऐकवायचं ठरवलं. पण शायरी ऐकवत असताना सुद्धा त्यांनी प्रेषित महंमदाची तारीफ करणारे काही शेर ऐकवले. मग वडिलांना हे फार आवडलं कारण शायरीतून ईश्वरभक्ती करता येते हे पाहून आई वडील खुश झाले. आणि नंतर त्यांना कुणी शायरी करताना टोकलं नाही, रागवलं नाही, त्यामुळे ते लिहायला लागले. मजरू हा नावाचा गालिबचा एक शिष्य होता. असरारची शेरोशायरी ऐकून सगळ्या मित्रांनी त्यालाच मजरू हे टोपण नाव दिलं. आणि मग बनारस कडून अलाहाबाद कडून अयोध्येकडे जाताना सुलतानपूर गाव लागतं. तिथे जन्म त्यांचा झाल्यामुळे त्यांनी आपल्या टोपण नावापुढे मजरूह सुलतानपुरी असं नाव लिहिलं आणि या शायरने अवघी चित्रपट सृष्टी गाजवली.
1: देखो कसम से, देखो कसम से कहते हैं तुमसे हाँ, तुम भी जलोगे हाथ मलोगे रूठ के हमसे हाँ, देखो कसम से कहते हैं तुमसे हाँ, तुम भी जलोगे हाथ मलोगे रूठ के हमसे

मजरूह सुलतानपूर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथं झाला. 24 मे 2000 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत त्यांनी शायरी, मुशायरा आणि गीत याची सोबत मात्र सोडली नाही. श्रोते हो, मजरूह सुलतानपूर यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी यहां के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी नावाचं एक पुस्तक लिहिलं. मजरूह सुलतानपुरीला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये दोस्ती मधल्या गीताला चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे 1965 मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, तर 2013 भारताच्या टपाल तिकिटावर मजरूह सुलतानपुरींचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना दादासाहेब फाळके हा सर्वोच्च मानला जाणारं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं. ते 1993 मध्ये मिळालं.

मजरूह सुलतानपुरी याच्यामधलं मजरूहचा अर्थ घायाळ, म्हणजे त्यांच्या गीतांनी अनेकांना घायाळ केलं. इतकी सुंदर सुंदर गीतं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगावर त्यांनी लिहिली की आपण थक्क होतो. त्यांचं मदरशामध्ये शिक्षण झालं आणि पुढे ते हकीम म्हणून व्यवसाय करायला लागले. औषधोपचाराचं शिक्षण घेतलं आणि औषधोपचारासाठी येणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले. ही मुलगी होती नेमकी तहसीलदाराची मुलगी. या मुलीच्या प्रेमात एक हकीम पडला, ही गोष्ट तहसीलदाराला अजिबात सहन झाली नाही आणि मग त्यांनी या प्रेमवीरावर मारेकरी धाडले. त्यांची चाहूल लागताच मजरू सुलतानपुरी यांनी सुलतानपूरवरून जे उड्डाण केलं ते थेट मुंबई आणि तिथे जिगर मुराबादींचा आश्रय घेतला. जिगर मुराबादी हे शायरी मधले मजरू सुलतानपुरींचे गुरु. त्यांच्याबरोबर एक मुशायरासाठी ते मुंबईला 1945 मध्ये गेले होते. त्या मुशायरामध्ये त्यांनी सादर केलेल्या सुंदर गझलमुळे कारदार ए आर कारदार एक चित्रपट निर्माते खूप खुश झाले आणि मग त्यांना वाटलं की चित्रपट संगीतामध्ये आपण गीत लिहावीत. आणि मग त्यांच्या गुरुनी पण सांगितलं होतं तुझी हाकीमगिरी काही चालणार नाही आणि निव्वळ शायरीवरही तुझं पोट भरणार नाही, मग सिनेमासाठी गाणी लिही. म्हणून मग त्यांनी सिनेमासाठी गाणी लिहायला सुरुवात केली आणि तब्बल 60 वर्ष ते गाणी लिहित होते. सीआयडी चित्रपटातील यह बंबई मेरी जान असं म्हणत त्यांनी मुंबई शहराचं खूप सुंदर वर्णन गाण्यातनं केलंय. ऐकूया.

कारदार यांनी त्यांना संधी दिली आणि नंतर ते चित्रपटातली गीतं लिहायला लागले. शहाजहासाठी मजरू सुलतानपुरीने पहिलं गाणं लिहिलं आणि चित्रपटातील एकूण 10 गाण्यांपैकी 7 गाणी मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलं. गम गए मुकस्सिल कितना नाजूक है किंवा जब दिल ही टूट गया हे गाणं तर खूप गाजलं. नौशादनी संगीताला या गीताला खूप सुंदर चाल लावली आणि स्वर सम्राट कुंदनलाल सैगल यांनी भावपूर्ण स्वरात ते गीत गायलं. हे इतके एकरूप झाले होते सैगल साहेब या गीत गायच्या वेळेला की ते म्हणले की ज्या वेळेला मी मरेन आणि माझं जेव्हा प्रेत तुम्ही घेऊन जाल तेव्हा जब दिल ही टूट गया हे गाणं लावावं, माझ्या निधनानंतर अंत्ययात्रेत हे गाणं नक्की वाजवा असं सैगल यांनी सांगून ठेवलं. ऐकूया हे.

मात्र तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात, सुख दुःख येत असतात. नुसताच सुखात कुणी राहत नसतो. या शायरला पण बरंच काही भोगावं लागलं होतं. म्हणजे काय झालं, त्यांनी एकदा मुशायरामध्ये जहाल काव्यपंक्तीचा वापर करून शायरी पेश केली. अमन का झंडा इस धरती पर किसने न ये लहरा पाए, ये कोई हिटलर का है चेला, मारले साथी जान न पाए, असं काहीस लिहिल्यामुळे लोकांनी काय उठवलं की यांनी पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे. आणि ते इतकं उठवलं की लोक मजरूह सुलतानपुरीच्या विरुद्ध बोलायला लागले आणि मग न केलेल्या गुन्ह्याची सजा त्यांना भोगावी लागली आणि त्यामुळे त्यांना चक्क तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, तुरुंगवास भोगायला लागला. आणि हे असं त्यांच्या मनात तर खरं काहीच नव्हतं. म्हणजे यामुळे शायराच्या मनात इतकी खळबळ झाली की असं कुणावर टीका केली नव्हती, तो शायरीतला एक भाग होता, पण मला तुरुंगवास भोगायला लागला. त्यावेळेला त्यांनी एक गीत लिहिलं तुरुंगातच. ते गीत असं होतं, हम हे मताए कुचा ओ बाजार की तरा, उठती है हर निगाह खरीदार की तरा. आणि मग पुढे मदन मोहननी दस्तक या चित्रपटासाठी ही गझल भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात स्वरबद्ध केली. ऐकूया.

तुरुंगवासातून बाहेर आले, पण चित्रपट सृष्टीतले सगळे दरवाजे मजरूह सुलतानपुरी यांच्यासाठी बंद झालेले होते. चक्क 3 वर्ष हे दरवाजे बंद होते आणि मग हळूहळू परत त्यांना ती गाणी मिळायला लागली आणि मग त्यांचं नाव झालं आणि मग एक ओपी नय्यर पासून चित्रपटातलं एक वेगळं युग सुरू झालं. त्यामध्ये मजरूह सुलतान

साहिर, प्रेम धवन, कैफी आजमी या शायरांप्रमाणे मजरूह सुलतानपुरी सुद्धा साम्यवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना एका गीतासाठी, शायरीसाठी 3 वर्ष तुरुंगात राहायला लागलं. पण नंतर जेव्हा त्यांचा पुन्हा गीताचा सिलसिला सुरू झाला, त्यांनी मागे वळूनच पाहिलं नाही. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताची एक गंमत वेगळीच आहे. प्रेमात नेहमी नायिका रुसत असते आणि तिचा रुसवा काढण्यासाठी नायक तयार असतो, पण मजरूहची तराच वेगळी आहे. त्यांच्या शब्दसुरांनी न्हायलेला नायक नेहमी नायकच रुसत आलाय, आणि मग तो चॉकलेटी देवानंद असू दे किंवा धांगडधिंगा करणारा शम्मी कपूर असू दे, पण सगळ्या नायिका मात्र त्या नायकाच्या मनवण्यासाठी गीत गात असतात. आणि प्रेमात हार मानणारी आरपारची नायिका श्यामा गुरुदत्त पुढे हात जोडून म्हणते, येल्लो मै हारी पिया हुई तेरी जीत रे, काहे का झगडा बालम नई नई प्रीत रे. नेहमी नायिकेची छेडछाड करणारा शम्मी कपूर मजरूह सुलतानपुरीची साथ मिळाल्यावर सुद्धा खोटा खोटा रुसण्याचा आव आणतो, आणि मग नायिकेच्या तोंडून बेईमान बालमा मान बिजा मान बिजा असं गाणं ऐकून स्वतःचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट सृष्टीमध्ये ज्या ज्या संगीतकारांनी मजरूह सुलतानपुरीचा हात धरला, त्यांची गीतं गाजली, त्यांचं संगीत गाजलं, त्यांची गाणी गाजली, राहुल देव बर्मन असतील, आनंद मिलिंद असेल, राजेश रोशन असेल, यांच्याबरोबर पण त्यांनी काम केलं. आणि जुन्यामध्ये नौशाद, धनीराम, अनिल विश्वास, खय्याम ते उषा खन्ना, लक्ष्मीकांत प्यारेलाल सगळ्यांच्या बरोबर काम केलं. सचिन देव बर्मन, चित्रगुप्त, रोशन सगळ्या संगीतकारांबरोबर काम करून उत्तम उत्तम गाणी दिली आणि उत्तम उत्तम गाणी गाजली. मजरूह सुलतानपुरीचा एक किस्सा फार मजेशीर आहे. डॉक्टर विद्या या चित्रपटात मजरूहनी गाणं लिहिलं, पवन दिवानी हे गाजलं, आणि हे या गाण्याला सचिन दादांनी सुंदर चाल दिली आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी गाजलं. ते गाणं इतकं गाजलं की सगळे मनामध्ये ते गाणं गुणगुणत असत. आणि एका कार्यक्रमात पंडित भरत व्यास आणि मजरूह सुलतानपुरी समोरासमोर आले, तेव्हा पंडित भरत व्यास मजरूहांना म्हणाले, काय मजरूह साहेब, तुम्ही असं चुकीचं गाणं कसं लिहिलं? त्या पंडितजींच्या वाक्याने मजरूह चक्रावले. त्यांना काही कळे ना, चुकीचं गाणं लिहिलं कोणतं, माझ्या लक्षात येत नाही. त्यावर पंडित भरत व्यास म्हणले,

मला माहिती आहे मजरू दादा, तुमचं हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व आहे. तुम्ही लिहिलेली गाणी मलाही खूप आवडतात, पण तुम्ही पवन दिवानी न माना हे गाणं लिहिलंय ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे. कारण पवन हा शब्द संस्कृत मधला आहे, तो हिंदीत तसाच वापरला जातो. पवन म्हणजे वारा. उर्दू मध्ये वाऱ्याला हवा शब्द वापरतात. आता पवन हा पुल्लिंगी आहे तर हवा शब्द वापरायला पाहिजे होता, पवन दिवाना म्हणायला पाहिजे होतं. पवन दिवानी कसं झालं? पवन हा शब्द पुल्लिंगी असल्याने दिवानी कशी झाली? त्यावर हे स्पष्टीकरण ऐकल्यावर मजरू खूप ओशाळले. ते म्हणले, तोबा तोबा, माझ्याकडनं नकळ चूक झाली खरी. तुम्ही चूक दाखवून दिली, तुमचा मोठेपण आहे, मी कसे आभार मानू. पुढे मी अशा चुका माझ्या हातून होणार नाही याची दक्षता घेईन. पण ऐकूया अतिशय गोड गाणं.

मजरू हे असे शायर होते, असे गीतकार होते की त्यांनी काही ठिकाणी चक्क मराठी शब्दाचा वापर केला. कदाचित मुंबईत राहिल्यामुळे आणि अनेक लोकांशी भेटल्यामुळे, अनेक शब्द ऐकल्यामुळे ते त्यांच्या डोक्यात आले. उदाहरणार्थ, मुखपे उडे काले केसरे किंवा तुझे देखू तो लागे ठेचरे, गोरिया कहा तेरा देसरे. ऐकूया आपण कारवा या चित्रपटातले.

मजरूह सुलतानपुरीने सर्व तऱ्हेचे गाणे लिहिले. बहुतांश गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. सचिन देव बर्मन, ओपी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रोशन, चित्रगुट या सगळ्यांबरोबर जोडी जमली आणि दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला होता. 2000 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जवळजवळ 80व्या वर्षी. पण शेवटपर्यंत त्यांची गाणी त्यांच्या सोबत राहिली आणि त्यांनी अनेक गझलांमध्ये, अनेक गीतांमध्ये जे जीव ओतून काम केलंय ती गाणी अजरामर झाली. रहे ना रहे हम, महका करेंगे, बनके कली बनके बहार, बादे सबा में, हे गाणं अजरामर ठरलेलं गाणं. लताबाई अजरामर झाल्या आणि मजरूह सुलतानपुरी अजरामर झाले. ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे अजरामर गीत.

0: मी डॉक्टर सुषमा दाते बोलतेय. आज मी मुंबईच्या प्रभाताई सारंग यांच्याशी बोलणार आहे. खरं सांगायचं झालं तर त्यांना आजी म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्या 90.91 वर्षात त्यांचं पदार्पण आहे आणि त्यांना 71 वर्षांपूर्वीची मुंबई कशी आहे, त्या काळचा काळ कसा होता, ब्रिटिश राज्य करत होते त्यांना ते राज्य उलथून टाकण्यासाठी सगळ्यांनी कसे क्रांतिकारकांनी प्रयत्न केले, अशा अनेक अनंत आठवणी आहेत. त्यांच्याशी बोलूया त्यांच्या बालपणाबद्दल, त्या काळच्या मुंबईबद्दल आणि या सगळ्या क्रांतिकारक आणि या सगळ्यांच्या बद्दल. नमस्कार प्रभाताई.
1: नमस्कार.
0: आपलं सगळं आयुष्य मुंबईत गेलं, बराचसा काळ. आपला जन्म कुठला?
1: दादरचा शिवाजी पार्क.
0: बर, किती साली?
1: 1933 साली.
0: बर,
1: प्रभादेवी हॉस्पिटल मध्ये.
0: हा,
1: मी आईची आधीची थोडी बालपण गावाला झालेली होती.
0: हा,
1: त्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल मधलं बालपण, त्याच्याविषयी झाली लोकांच्या मनात शंका होत्या.
0: बरोबर.
1: असं तिथे बालपण सगळं व्यवस्थित होऊन सगळं चांगलं झालं आणि म्हणून माझं नाव प्रभा ठेवलं.
0: अरे वा, छानच संदर्भ आहे की. आणि मग तुम्ही दादरलाच वाढलात, म्हणजे शाळेमध्ये तिथल्या गेलात. कुठली होती शाळा?
1: म्हणजे मिरशीपाटीची शाळा होती. पहिल्यांदा शाळा होती ती एका बंगल्यात होती.
0: हा,
1: ती मुलामुलींची होती.
0: बर.
1: पण नंतर थोड्या दिवसांनी मुलींची शाळा वेगळी झाली
0: आणि
1: ती आमच्याच कोपऱ्यावर असलेल्या मोडगिंजलच्या बंगल्यात आम्हाला जागा मिळाली.
0: बर.
1: आणि तिथे ती शाळा भरायला लागली.
0: मग तिथे ब्रिटिश प्रार्थना म्हणायला लागायची?
1: नाही नाही, काय शाळेतल्याच एक बाई होत्या, त्यांनी देवीची प्रार्थना तयार केली होती.
0: अरे वा.
1: आणि शाळा हिचा सरस्वतीचा फोटो होता, त्याच्यापुढे उभं राहून ती प्रार्थना आम्ही म्हणत असतो.
0: बरोबर. त्यानंतर मग चौथी नंतर कुठल्या शाळेत गेले?
1: चौथी नंतर मी छबिल्ला शाळेत गेले.
0: बर, ती मुला मुलींची शाळा?
1: मुलींची शाळा होती.
0: बर.
1: मुलींची शाळा फक्त आणि खूप मोठी होती आणि 4 मजली इमारत होती. छान हॉल होता, मोठा 65 वर्ग होते आणि पलीकडे रेल्वेच्या गाड्या जाताना बघणं हा त्या काळात आम्हाला लांबपणी खूप गंमत वाटायची.
0: आणि त्या काळी मुंबईत एवढी गर्दी
1: नव्हती. आणि आमच्यासमोर तुळशीबाई पुरवळाचा, त्या रोडने आम्ही येत असू शाळेमध्ये, पण समोरून दिवसभर आम्हाला शिकवत असताना सुद्धा गाड्यांच्या आवाजाचा शाळेत त्रास व्हायला होत असे. कारण आम्ही शिकवण्या बाई रंगात आलेल्या असताना गाडी गेली की त्या काय बोलत ते आम्हाला काही कळत नसते.
0: खरं खरं म्हणजे तसं तुमचं शिक्षण झालं आणि मग पुढे लग्न झालं, तुम्ही दोघांनीही शिकवलं, शिकवण्याचं म्हणजे अध्यापनाचं काम केलं. अगदी बरोबर. पण तुम्ही राहत होतात असं ऐकलं की तिथे दादरला हिंदू महासभा पण त्याचं काम चालत असे. हा, तिथे किती लोक जायचे हिंदू महासभा?
1: त्यावेळी दादरमध्ये साधारण ब्राह्मण माणसांचा हिंदू महासभेशी जवळचा संबंध होता.
0: हो, आणि मुख्य ब्राह्मण ब्राह्मणेतर जात होते, पण तिथे कसं होतं की देशाच्या साठी
1: करणारी माणसंही त्यावेळेला सुशिक्षित वर्गातली होती आणि त्यामुळे त्या लोकांचा त्याला पाठिंबा होता.
0: बरोबर.
1: आणि सावरकरांचं घर आमच्या जवळ होतं.
0: अरे वा.
1: त्यामुळे तिथे जाणं येणं, वडील माझे कार्यकर्ते होते, त्यामुळे आमचं तिथे जाणं येणं असतं.
0: किती जवळ होतं तुमच्या घराच्या?
1: 7 मिनिटाच्या अंतरावर.
0: अरे वा. मग तुम्ही जात होतात का?
1: तुम्ही लहानपणी खूप सावरकरांकडे गेले.
0: हा,
1: 14-15 वर्षाची होईपर्यंत.
0: अरे वा. म्हणजे आता आम्हाला त्या सावरकरांच्या घरातल्या अनौपचारिक आठवणी ऐकायला खूप मजा येईल.
1: हा, ते बोलायचे पण खूप छान.
0: बर.
1: आणि महिला आणि त्याला माझं कौतुक होतं.
0: हो.
1: त्याच्याजवळ बसून चहा प्यायला मला खूप आनंद वाटायचा.
0: बर.
1: आणि ते मला कौतुकाने चहा देऊन बिस्किट रोल बिस्किट द्यायचे.
0: हा,
1: त्यामुळे बिस्किट हा प्रकार मी त्यांच्याकडे पहिल्यांदा खाल्ला.
0: बर.
1: तुम्ही आमच्याकडे कधी बिस्किट आणलेली नाही. त्यानंतर आम्हाला बिस्किट हे काय पदार्थ आहे
0: ते
1: ओळख जाईल.
0: आणि ते फुलांची आठवण काय आहे तुम्ही? फुलांची
1: त्याला त्यांच्याकडे झाडं खूप होती बंगल्याच्या भोवताली. त्या चमेलीचा वेल होता, त्याची खूप फुलं सकाळी जायचे तर खाली पडलेली असायची. मग नंतर मी रोज फुलं आणायला म्हणून त्याच्या बंगल्यात जायची. आणि मला जशी गुलबक्षीची वेळी करतात तशी त्या 10 फुलांची सुद्धा मला वेळी करता यायची. आणि असं त्यांना खूप कौतुक वाटायचं. ते वासाकरता मी त्यांना वेणी द्यायची किंवा मोठी वेणी गेली तर मग त्यांच्या मुलीला द्यायची.
0: बर.
1: पण ती मला वेणी करता येते याचं त्यांना फार कौतुक वाटले.
0: हो.
1: त्याची फुलं खूप लहान असतात.
0: हो. आणि मुलात मूल होऊन ते मिसळायचे
1: तर ते छान गप्पा मारायचे. त्यांचा दुसरा चहा व्हायचा तेव्हा मला त्या दोघांच्या मध्ये बसून चहा प्यायची, मला चहा प्यायला द्यायचे.
0: आणि अनेक लोक त्यांच्या घरी येत
1: चालू असायचं. मग ते खाली ऑफिस असायचं.
0: बर.
1: अगदी तसंच कुणी माणूस भेटायला आलेला असलं तर ते बाहेर त्यांच्या हॉलमध्ये येऊन बसायचे, मग ते माणूस वर यायचं. पण आता खाली बाल सावरकर म्हणून त्यांचे असिस्टंट होते आणि भिडे गुरुजी म्हणून एक होते, तर ती दामले नावाचं एक होते, असे तीन माणसं खाली होती राहायला. तर त्यांच्याशी त्यांचे व्यवहार बोलण्या जाण्याचे चालायचे. तसंच कोणी विशिष्ट मनुष्य आलेला असेल तर ते मग तेवढ्याच माणसाला ते वर घेऊन जायचं आणि तेवढ्यापुरते त्याच्या हॉलमध्ये येऊन त्या माणसाशी आपले गरजेपुरतं बोलायचे. त्यांचं काही असलं तर
2: आणि
1: खास असलं तर ते आत घेऊन जायचे त्याला.
2: बरोबर,
1: त्यांची खोली होती स्वतंत्र.
2: सावरकर किंवा तात्यासाहेब खूप छान कवी होते. त्यांच्या तोंडून कधी कविता ऐकली का तुम्ही?
1: त्यांच्या तोंडून नाही कविता कधी ऐकली, पण त्यांनी केलेली ती कविता होती सागर आपला तळ मळाला, ती मला खूप आवडत असे. आणि त्याने मला दोन तीन पुस्तकं दिली होती.
2: बर,
1: त्यात त्यांचं माझे जन्मठेप नावचं एक पुस्तक होतं. तर ते एक दिवशी छापून पुस्तक आलेली होती विक्री करता असतील, पण ती पुस्तकं तिकडे ढीक पडलेला होता. मी त्याला म्हटलं कसलं पुस्तक आहे, तसं असं म्हटलं. त्यांनी उठून मला त्यातलं एक पुस्तक दिलं म्हणजे मला वाटलं तुला वाचता येतं का, मोठं आहे वाचणार आहेस का? म्हटलं वाचीन ना. आणि असं म्हणून मग त्यामध्ये मग हे पुस्तक तू घेऊन जा असं म्हणून त्यांनी आपली सही करून ते पुस्तक मला दिलं.
2: वा, म्हणजे तुम्ही खऱ्या भाग्यवान की त्यांच्या हस्ते.
1: खूप दिवस माझ्याकडे होतं, पण मी तेव्हा 8-9 वर्षाचे होते. तर मी घरी पुस्तक आणल्यानंतर ते पुस्तक मी माझ्या काकाला दाखवलं, तर त्यांनी माझ्याकडे घेतलं, मला माझ्याजवळ ठेवतो, तू लहान आहेस मोठी झालीस की वाच. त्यानंतर किती मला वाचायला मिळालं नाही, पण नंतर मी लायब्ररीत घेऊन वाचलं.
2: बरोबर,
1: पण त्यांची सही असलेलं पुस्तक ते काकाजवळ होतं, पण ते नंतरच्या काळामध्ये मला काही पुन्हा मिळालं नाही.
2: बर, पण तुम्ही भाग्यवान की सावरकरांनी तात्यासाहेबांनी स्वतः त्यांनी लिहिलेलं पुस्तक सही करून पुस्तक तुम्हाला दिलं. तिथे वनिता समाज पण होता ना?
1: तिथे पण मी काम करत असे.
2: तिथे काय काम करत होता तुम्ही?
1: नाही, ते खूप उशिरा म्हणजे मी मला तिथे दरवेळेला दर शुक्रवारी कार्यक्रम असायचा. आमच्याकडे खूप छान छान कार्यक्रम व्हायचे.
2: कशा?
1: नोकरी होती त्यामुळे मला जाता यायचं नाही, तर त्यामुळे माझा जीव तुटला की आपल्या कार्यक्रमात जायला पाहिजे, पण दर शुक्रवारी काही कोणी राहायला देणं शक्य नसतं.
2: कशा प्रकारचे कार्यक्रम होते?
1: मुलाखती असत, गाण्याचे कार्यक्रम असत,
2: व्याख्यानांचे
1: माणसं व्याख्यानाकरता बोलावत असत, किंवा आमच्या तिथे असलेल्या बायकांचे वादविवादाचे कार्यक्रम असत, नाटकं बसवलेली असत बायकांनी, निराळ्या प्रकारचे कार्यक्रम असत, गाण्याचे कार्यक्रम असत, बाहेरच्या माणसांना बोलावून त्यांचे गाण्याचे कार्यक्रम होत.
2: म्हणजे दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा
1: त्यांची तेव्हापासून होती. आणि त्या बाबतीत समाजाची बाहेर अशी ही होती की म्हणता समाज तो सगळा
2: विचार खरं व्हावं,
1: प्रभू व्हावं हे. आणि जनरली येणाऱ्या सगळ्या बायका या
2: चांगल्या
1: थरातल्या होत्या, आमच्यापेक्षा सुद्धा वरच्या थरातल्या. आणि त्या श्रीमंत बायकांनीच ते स्थापलेलं होतं. आणि नंतर समाज म्हणून खूप लोक बायका आम्ही सामान्य होतो, पण मुळात मोडक इंजिनियरच्या बायकोनी त्याची स्थापना केली होती.
2: बरोबर, पण मग बऱ्याच व्याख्यानांमधून समाज प्रबोधनही होत असे लोकांना,
1: बायकांच्या वागण्याबद्दल,
2: फरक
1: कुटुंबाच्या राहणीमानाबद्दल अशा सुद्धा चर्चा तिथे होत असत.
2: हो, मला आणखी पुन्हा एकदा सावरकरांकडे येते. तुम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर लग्नाला गेला
1: होता, त्यांच्या मुलीची
2: आठवण सांगा ना.
1: हो, किंवा लग्न ठरलं तर मी त्याच्याकडे गेलेली असता एक दिवस सहज बोलतो होता. माई मला म्हणाल्या की अगो प्रभात तिचं लग्न ठरलं, तर म्हटलं मग लग्न करून तिचं कुठे जाणार, दादरमध्येच जाणार ना? तशाला नाही, तिला पुण्याला दिली आहे. म्हणतो पुण्याजवळ लांब कशाला दिली, मग तात्यांना कशी भेटणार रोज ती? असं मी महिना म्हटलं त्या हात घ्या, तशा लग्न मुली लांबच जातात असं त्याने मला पाठीवर हात ठेवून सांगितलं. तर मग लग्न कधी आहे? तर अमुक दिवशी आहे. तर तू लग्नाला यायचं आहेस? म्हटलं हो. मी सांगणार भाऊना मला लग्नाला घेऊन जा म्हणून, पण तुम्ही भाऊना बोलवलंय का आमच्या? असं मी त्यांना त्याच्यावर विचारलं, त्याच्या हसले आणि मला एका भाऊना बोलवणार रोज, पण तुला पण बोलावतोय, तू भाऊ बरोबर ये. मग भाऊ बरोबर लग्नाला गेले, म्हणजे आम्ही एक संबंध डबाच रिझर्व केलेला होता.
2: बरं, पुण्याला,
1: पुण्याला लग्न होतं आणि ते लोकांनी टिळकांच्या घराच्या समोर हॉल होता.
2: अरे वा,
1: म्हणजे गायकवाड वाड्याच्या समोर.
2: तुम्ही टिळकांना पण पाहिलंय? लोकमान्य टिळकांना
1: नाही.
2: नाही, बरं.
1: ते 20 साली गेले, माझा जन्म 33 साल.
2: बरोबर, बरोबर.
1: पण जयंत काका होता त्यावेळेला, आणि जयंत काका आधी हिंदू काँग्रेसमध्ये होते, नंतर ते हिंदू मसावेत आले, त्यामध्ये लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर होती. आणि सावरकर त्यांच्या घरी उतरले होते टिळकांच्या घरात, आणि आम्ही बाकी सगळी माणसं समोरच्या हॉलमध्ये होतो. त्या दादरमधल्या कार्यकर्त्या बायका पुरुष म्हणजे बोगीवर सगळ्यात माणसं सगळी लग्नाला गेलो आणि लग्न फारच सुंदर झालं आणि सगळ्यात त्यातला म्हणजे जीवाला लागलेला प्रसंग म्हणजे कन्यादान करताना तात्याच्या डोळ्यातनं पडलेले असलो.
2: अरे वा, ते तुम्ही पाहिले आणि तात्यांनाही तुम्ही मुलीसारख्या होतात आणि तुम्हालाही तात्या वडिलांसारखे होते त्यामुळे आजही ते तो प्रसंग आठवून तुम्हाला.
1: मला खूप वर्ष म्हणजे मला ही गोष्ट अशी यायची की एवढ्या हालापेचा मोगराला माणूस ह्या सुद्धा प्रसंग पाणी कसं येतं कसं आलं असंच सगळ्या माणसाला वाटलं की इतके धाडसाचे कार्यक्रम करणारा माणूस. पण शेवटी आपलं मूड
2: बरोबर
1: ही जी भावना आहे ती वेगळी आहे.
2: म्हणजे तात्या सगळ्या प्रकारचं जीवन जगले देशासाठी तर ते जगलेच जगले कवी म्हणून जगले तत्वज्ञ म्हणून जगले आणि कुटुंबाकरता म्हणून सुद्धा त्यांना मुलीबद्दल तीच भावना होती जी कोणत्याही वडिलांना असते. वा, आणि त्याला तुम्ही
1: लग्नाचा योग इतका छान होता की विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या नातूशी तिचं लग्न झालं
2: बर
1: आणि त्यांची पण चिपळूणकरांची पण माणसं खूप तिथे आलेली होती हे नातू पणतू वगैरे अशी तर त्याचंही लोकांना कौतुक होतं कारण विष्णू शास्त्रींच्या बद्दल आदर असणारी माणसं पुण्यातही खूप होती आणि तात्याचे सावरकर टिळकांच्या घरात उतरले होते त्याच्या स्पेशल रूम वगैरे वरती तिचा व्यवसाय जनकाकांनी केली होती. ते तीन दिवस तिथे राहिले लग्नापुरते ते खाली आले आणि पुन्हा दोन दिवस वरती राहिले होते रस्तपणा करता आणि त्या मोटर होती तात्यांची ते त्यांच्या मोटरने गेले.
2: बरोबर. आणि तात्याला जेव्हा शिक्षा झाल्या म्हणजे तुरुंगवास झाला तेव्हा जन्मठेप झाली तेव्हा ती बातमी तुमच्यापर्यंत आली तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं असणार सगळ्यांनाच.
1: तेव्हा कळण्या एवढं वय नव्हतं.
2: बरोबर.
1: त्यांचा तो काळ आम्हाला कळण्या
2: देशासाठी केलेला त्याग
1: मात्र लक्षात होतं आणि त्याच्या घरात आमच्या चर्चा चालत म्हणजे वडिलांच्या बद्दल ओढ प्रेम असल्या कारणाने आणि त्याचे कार्यक्रम वगैरे होत त्या कारणाने मी जात असे वडिलांबरोबर.
2: बरोबर. आणि खरंय म्हणजे नंतर जेव्हा गांधीवधानंतर अनेक घरांचे जाळपोळ झाली तेव्हा हिंदू महासभेतल्या अनेक लोकांना त्रास झाला असेल.
1: माझ्या आम्हाला पण त्याचा त्रास झाला.
2: बरोबर.
1: आमच्या घरचं जिथे बाहेरचं सामान वगैरे लोकांनी जाळलं आमच्या घरावर दगडफेक केली पण त्यावेळेला माझे वडील आणि काका निघून गेल्यामुळे बायका माणसं घरात होती. दुसरी येऊन माझा दुसरा काका त्याला डोंबळीला घेऊन गेला.
2: हो.
1: पुढे चार महिने आमची सगळी मंडळी डोंबळीलाच राहत होती. वडील पण तिथेच आले तिथून ते कामावर जात असत. चार महिन्यांचं सगळं शांत झाल्यावर आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो. मग पुन्हा पुढे व्यवस्थित सुरू झालं.
2: बरोबर.
1: वडिलांवर
2: सगळं सुरू असताना देशप्रेमाची भावना तुमच्या मनामध्ये कोरली गेली आणि देशासाठी आपण केलं पाहिजे हे जाणवलं आणि मग पुढे तुम्ही तात्यासाहेबांची पुस्तकं वाचली असतील म्हणजे कविता
1: वाचली पुस्तकं वाचली तात्यांचं चरित्र वाचलं धनंजय किराने लिहिलेलं ते खूप मोठं होतं 300 पानाचं त्या काळात.
2: वा.
1: तर ते पण माझ्या वडिलांना भेट मिळालेलं होतं धनंजय किरानकडनंच. तर ते पण मी वाचलं आणि तात्यांची खूप पुस्तकं आमच्याकडे होती हिंदुत्व
2: म्हणजे
1: मंडळ अशी त्यांची त्या काळात लिहिलेली पुस्तकं आमच्याकडे होती आणि आम्ही ती सगळी वाचली होती.
2: ती सगळी पुस्तकं आम्ही एका लायब्ररीला देऊन टाकली कारण लायब्ररीमध्ये ती नीट सांभाळली जातील हा त्याच्या मागचा विचार होता. आज आपण खूपच
1: वाचून झाल्या
2: आणि आपण खूप चांगली आज मुलाखत दिली. खरं म्हणजे तात्यांच्या जीवनातलं कौटुंबिक जीवनातला काही भाग तुमच्यामुळे आम्हाला कळला आणि म्हणून आजच्या मुलाखतीचा विशेष आहे की तुम्ही प्रत्यक्ष तात्यासाहेबांना भेटलेली व्यक्ती आहात आणि तुम्हाला आज जसंच्या तसं आठवतंय 91 वर्षी ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: आज आपण ऐकली आहे मुलाखत प्रभाताई सारंग यांची. पुन्हा भेटूया याच दिवशी

नमस्कार मंडळी. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते निसर्ग नियमानुसार की निसर्ग नियमाविरुद्ध या विषयावर. मंडळी, मागच्या याच कार्यक्रमाच्या एका भागामध्ये मी आपल्याला अशा दोन व्यक्तींची उदाहरणं दिली होती की ज्या व्यक्ती कोणतंही अन्नपाणी न घेता कित्येक वर्ष जिवंत राहिल्या आणि आरोग्य संपन्नही राहिल्या. त्यातलं पहिलं उदाहरण प्यारीबाईंचं होतं. ती पश्चिम बंगालमधली. प्यारीबाई ही एक संत महिला होती, कृष्णभक्तीत रममाण झालेली. दुसरं उदाहरण युरोपातल्या एका महिलेचं मी दिलं होतं. ती सुद्धा संतच होती, येशू ख्रिस्ताशी अगदी एकरूप झालेली. मंडळी, या दोन्ही स्त्रिया आंतरिक आनंदात इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांना तहान भूक अक्षरशः काही जाणवलीच नाही. अगदी वर्षानुवर्ष त्यांनी अन्नाचा कण किंवा पाण्याचा एखादा घोटही घेतला नाही. मग त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्यांचं आरोग्य ठणठणीत आढळलं. पण त्या अनेक वर्ष अन्नपाण्याविना कशा राहू शकल्या याचं रहस्य मात्र त्यांना उलगडू शकलं नाही. मंडळी, आज त्या दोघीही हयात नाहीत, पण आज हयात आहेत आणि अनेक वर्ष अन्नपाण्याशिवाय राहत आहेत. अशी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे गुजरातमधल्या प्रल्हाद जानी यांचं. त्यांचं वय आता साधारण 90 वर्ष असेल. ते देवीचे भक्त आहेत. लोक त्यांना चुडीवाले माताजी म्हणून ओळखतात. ते गुजरातमधील अंबाजी या ठिकाणी असतात, पण आता बहुतेक अहमदाबादेत असतात. आपला विश्वास बसणार नाही, पण या गृहस्थांना चक्क 75 वर्षांपासून काही खाल्लं किंवा प्यायलं नाही, ना अन्नाचा कण ना पाण्याचा घोट. मात्र लहानपणी ते सर्वसामान्य मुलांसारखेच होते, पण बालवयात ते घरातून बाहेर पडले. त्यांनी तपश्चर्या केली आणि सर्वसाधारणपणे वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी खाणं पिणं सोडलं. ते आजपर्यंत तसंच आहे. त्यांच्या पुढ्यात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले तरी त्यांना खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन डॉक्टरांनी त्यांच्या अनेक वेळा अनेक चाचण्या केल्या. अहमदाबाद इथल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांना एका काचेच्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सतत कॅमेरे रोखलेले होते. 10 दिवस त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या. नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांना जावं लागलं नाही. डॉक्टरांना तपासणीत असं आढळलं की त्यांच्या मूत्रपिंडामध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम लघवी तयार होत होती, पण नंतर ती त्यांच्या शरीरातच जिरून जात होती. त्यांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जावं लागलं नाही. डॉक्टर मंडळी त्यांच्या या रहस्यामागचं कारण शोधत होती. डॉक्टरांना असं वाटत होतं की या त्यांच्या अन्नपाणी वाचून राहण्याचं रहस्य उलगडलं तर त्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागातल्या लोकांसाठी करता येईल, किंवा अगदी दुर्गम डोंगराळ भागात सैनिकांना जिथं अन्नपाण्या वाचून राहावं लागतं तिथं त्याचा उपयोग होईल. पण डॉक्टरांच्या हाती काहीही लागलं नाही. शेवटी त्यांचं मत असं पडलं की प्रल्हाद जानी यांना वैश्विक ऊर्जेपासून शक्ती मिळते आणि त्यातूनच त्यांची अन्न पाण्याची गरज भागते.
मंडळी, वर्धमान महावीरांच्या शिवाय आपण आता जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये एक प्यारीबाई किंवा युरोपातली संत महिला किंवा आज हयात असलेले प्रल्हाद जानी उर्फ चुडीवाले माताजी यापैकी कोणी असो, पण या सगळ्यांमध्ये आपल्याला एक साम्य आढळतं. कोणतं साम्य? तर ते साम्य म्हणजे ही सगळी मंडळी संत पुरुष आहेत, देवाचे निस्सीम भक्त आहेत. मंडळी, निसर्ग शक्यतो आपलं रहस्य उघड करत नाही, म्हणूनच या व्यक्ती अन्न पाण्यावाचून कशा राहू शकल्या याचं रहस्य आजचं आपलं विज्ञान उकलू शकलं नाही. खरं तर या गोष्टी निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहेत. कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नपाणी अत्यंत आवश्यक असतं, नवे ती त्याची मूलभूत गरज असते. मनुष्य पाण्याशिवाय काही तास राहू शकतो, काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, पण शास्त्र असं सांगतं की मनुष्य जर 72 तासांपेक्षा जास्त अन्नाशिवाय राहिला तर त्याच्या शरीराची मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. हळूहळू तो मृत्यूपंथाला लागतो. पण या मंडळींनी तर या निसर्ग नियमालाच आव्हान दिलं आहे असं आपल्याला आढळतं. मंडळी असं म्हणतात की वर्धमान महावीर आपली ऊर्जा सूर्यापासून प्राप्त करीत असत, त्यामुळे ते कित्येक दिवस उपवास करू शकले. मंडळी, या विश्वात अशी एक विलक्षण ऊर्जा आहे की ज्याला इंग्रजीत आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती आपली जीवनदायिनी आहे. तिलाच प्राणशक्ती असंही म्हटलं जातं. तिच्यामुळेच सगळं कार्य चालतं. तीच आपल्या कुंडलिनीचा शक्तीस्रोत आहे. ती या सगळ्या मंडळींनी प्राप्त केलेली असावी असं आपल्याला म्हणता येईल. अन्नावाचून राहणारं आणि केवळ सौरशक्तीवर जगणारं आणखी एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही व्यक्तीसुद्धा गुजरातमधली आहे बरं का, आणि त्यांचं नाव आहे हिरा रतन मानिक. व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या हिरा यांनी हे हिरा HRM या संक्षिप्त नावानं लोकांना परिचित आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन सुरू केलं आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर ते या निष्कर्षाला पोहोचले की सूर्यशक्ती ही प्राणशक्ती आहे. केवळ तिच्याच आधारे अनेक दिवस अन्नाशिवाय राहणं शक्य आहे. याबाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपवास करून आपले निष्कर्ष सिद्ध केले. पहिला उपवास त्यांनी 1995 कालिकत या ठिकाणी केला. तो तब्बल 211 दिवसांचा होता. या काळात ते फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आणखी एक दुसरा मोठा उपवास त्यांनी 2000-2001 अहमदाबाद या ठिकाणी केला आणि तो तर तब्बल 411 दिवसांचा होता. आणि तिसरा उपवास त्यांनी 130 दिवसांचा केला. मंडळी, या काळात फिलाडेल्फिया विद्यापीठानं त्यांच्यावर देखरेख ठेवली आणि त्यातून काही निष्कर्ष हाती लागता आहेत का यासाठी प्रयत्न केला. पण या तिन्ही उपवासांच्या काळात हिरा रतन मानिक हे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आज त्यांची पद्धत वापरून अनेक लोक या पद्धतीनं अन्नाशिवाय राहण्यात यशस्वी झाले आहेत. मंडळी, 2002 HRM म्हणजेच हिरा रतन मानिक हे या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करतायत. सूर्यप्रकाश हे अनेक रोग दूर करू शकणारं नैसर्गिक औषध आहे असं त्यांचं मत आहे. सकाळच्या सूर्याकडं
केवळ महिनाभर पाहिल्यानं डोळ्यांचे अनेक आजार नष्ट होऊन पाहण्याच्या शक्तीत वाढ होते. 3 महिन्यांच्या या साधनेनं अनेक मानसिक आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. 6 महिन्यात तर अनेक शारीरिक आजार बरे होऊ शकतात. तर 9 महिन्यानंतर माणूस अन्नाशिवाय केवळ सूर्यप्रकाशावर राहू शकतो असं ते म्हणतात. मंडळी जिज्ञासूंनी यासंबंधीची अधिक माहिती जाणकारांकडून आणि इंटरनेटवर मिळवावी आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मात्र कोणीही कोणताही प्रयोग करू नये हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तर मंडळी आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.